पर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 21 ऑगस्ट, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुख स्वतःवरच अवलंबून आहे, सुखाचा उगम आपल्यातच आहे. सुख हे जगाकडून आपल्याला मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं आहे की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहोत इथंपर्यंत जग आहे अशा अर्थाची एक म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेलं आहे, पण असं कधी झालंय का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठंही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वरानं मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच आहे. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचारानं टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानंच सुख मिळेल, जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकल्यासी. आपण स्वतः जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगानं आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे, भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर.
4: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 233, दशक 18, समास 8, अंतर्देव निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निराकार निष्कळ निश्चळ आहे, चंचल आत्म्याला विकार आहे, त्याला सगळेजण देव असं म्हणतात. देवाचा पत्ता लागत नाही, एक देव आहे हे समजत नाही, अनेक देवांमध्ये एक देव असल्याचा अंदाज येत नाही, म्हणून विचार करावा, विचाराने देव शोधावा. अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये. क्षेत्रामध्ये देव पाहिला, त्याच्यासारखं धातूचा देव बनवला. पृथ्वीमध्ये अशाच प्रकारच्या रूढी पाळल्या जातात. नाना प्रतिमा, देवांचं मूळ म्हणजे हा क्षेत्रातील देव. नाना क्षेत्र भूमंडळ शोधून पाहावं. क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो, त्याचा विचार पाहिला तर अवतारात सापडतो. अवतारी देव संपले, त्यांनी देह धारण केला आणि वरती निघून गेले. त्याच्यापेक्षा थोर आहेत ब्रह्मा विष्णू महेश. या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता आहे, तो प्रत्यक्ष करता आणि भोक्ता आहे. युगानुयुगे तिन्ही लोक हा एकच देव चालवतो, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्रामध्ये पावा. आत्मा शरीर चालवतो, तोच म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, निर्मलात्मा हा देव आहे. जाणीव रूपाने, कळीवर विवेकाने तो सर्व चालवतो. तो अंतर्देव विचारात घेत नाहीत आणि धावा करत तीर्थक्षेत्री जातात. देव माहीत नसल्याने ते लोक बापडे कष्टी होतात, मग मनाला विचारतात जिथे तिथे धोंडा आणि पाणी, आणि मग उगीच वणवण हिंडून काय होतं, असा विचार ज्यांना कळला त्यांनी सत्संग धरला आणि सत्संगामध्ये अनेक लोकांना देव सापडला. अशी ही विवेकाची कामं आहेत. विवेकी लोक नेमके जाणतील, भ्रमात असलेल्या अविवेकी लोकांना काहीच कळणार नाही. अंतर्वेदी जाणणारे लोक असतील त्यांना ते समजेल, वेषधारी लोक असतील त्यांना हे समजणार नाही. म्हणून विवेकी लोक असतात ते मन शोधतात. विवेक नसताना जो भाव असतो तो अभाव. मूर्खस्य प्रतिमा देव असं वचन आहे. पाहत पाहत शेवटपर्यंत गेला तोच विवेकी असतो. तत्व सोडून तो निरंजनात विलीन झाला. अरे जे आकाराला येतं ते सगळं नष्ट होतं रे. मग गलबल्यापेक्षा वेगळं ते परब्रह्म जाणावं. चंचल देव निश्चल ब्रह्म, परब्रह्मामध्ये भ्रम नाही. अनुभवामुळे मनुष्य भ्रमरहित होतो. प्रचिती नसताना जे केलं ते सगळं वाया गेलं. प्राणी कर्मकचाट्यात कष्ट करून करून मेले. कर्मापासून वेगळं होण्यासाठी देवाला कशासाठी भजायचं? विवेकी लोक जाणतात, मूर्ख लोक जाणत नाहीत. काहीही अनुमान केलं, काहीही विचार केला, देव जगाच्या आत बाहेर आहे. सगुणाच्या आधाराने निर्गुण प्राप्त करावं. सगुण पाहिल्यावर मूळ मायेच्या मुळापंत गेला तो सहजपणे निर्गुणापर्यंत पोहोचतो. मीपणाच्या त्यागाने मनुष्य मोकळा झाला, वस्तुरूप झाला, ब्रह्मरूप झाला. परमेश्वराशी अनुसंधान लावलं तर पावन होता येईल आणि मुख्य ज्ञान आणि विज्ञान त्याला मिळेल, असं हे विवेकाचं विवरण असून शुद्ध अंतःकरणाने नित्य अनित्य विवेकाचं श्रवण करावं, त्यामुळे जगाचा उद्धार होईल, असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यो नमस्कार. सकाळची प्रसन्न वेळ, टवटवीत निसर्ग आणि मनातली भावभक्ती यांचा सुंदर गोप अनेक भूपाळ्यांमध्ये विणलेला आपल्याला आढळतो. अशीच ही एक भूपाळी आहे संत गोरा कुंभार या चित्रपटामधली. ग दि माडगुळकरांची ही भूपाळी प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे, जिला स्वरसाज बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचा आहे. ऊठ पंढरीचा राजा, वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला.

श्रद्धेहो, लोभ आणि मोह हे पापांची, कुकर्मांची मुख्य दोन द्वार आहेत. ही दारं उघडली गेली की काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ वास्तव्याला येतात आणि बहुसंख्य उतावळी माणसं आपल्या पापाचा घडा आपणच भरतात. आता हे टाळावं कसं? तर गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, मुखी हरिनाम ठेवायचं आणि केवळ सदाचार हेच व्रत घ्यायचं. म्हणजे मग सूर्यकिरणांनी धुकं नष्ट होतं, तसं पाप नष्ट व्हायला मदत होते. किंबहुना पुढच्या क्षणापासूनची पापं तरी घडत नाहीत. हरीनं नेमून दिलेलं चांगलं काम करता करता हरिनाम घेत राहावं हेच संत गोरा कुंभार यांनी सांगितलेलं आहे. संत गोरा कुंभार याच चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, नदीच्या वाहण्याबाबत ग. दि. माडगुळकरांनी लिहिलंय, नदी नव्हे ही निसर्ग नीती, आत्मगतीने सदा वाहती, लाभ हानीची लवही कल्पना नाही तिज ठाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही, संथ वाहते कृष्णामाई. नदी ही निसर्ग नीती होय, तिच्या काठावर किती जणांचे मळे फुलतात आणि महापूर आल्यानंतर किती जणांचे संसार उद्ध्वस्त होतात याची नदीला लवमात्र ही कल्पना नसते. म्हणूनच माणसानं नेहमी सावध असावं, धरणं बांधून नदीला साठवावं, शेतीला उद्योगाला हे पाणी नित्य पुरवावं, असा संदेश देणारं संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीत निर्देशनामध्ये हे गीत सुधीर फडके यांनी गायलेलं आहे.

श्रोते हो, केल्या पापाची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागते. त्यामधून राजा सम्राट देखील वाचत नाहीत. हरिण समजून मारलेला दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाला लागतो आणि श्रावण बाळाचे आईबाप दशरथ राजाला शाप देतात, आमच्यासारखाच तू ही पुत्र वियोगाने मरशील. याच प्रसंगावरचं एक मार्मिक गीत मोलकरणी या चित्रपटामध्ये आहे. ग. दी. माडगुळकर यांचं हे गीत वसंत देसाईंच्या संगीत नियोजनामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं आहे. देवाला आर्त करून साध कशी घालावी हे आपल्याला या गीतामधून शिकायला मिळतं.

श्रोते हो, पाहुणचार करणं, आतिथ्य धर्म निभावणं ही आपली संस्कृती आहे. चैत्रा गौरी जेव्हा चैत्र महिन्यामध्ये माहेरी येते तेव्हा तिचाही महिनाभर पाहुणचार केला जातो. तिला हळद कुंकू लावून कैरी घातलेली वाटली डाळ आणि कैरीचं पन देऊन तिची ओटी भरली जाते. असंच हे माय अंबिकेचा पाहुणचार म्हणजेच पावनेर करणारं शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं आहे. स्वर लता दिदींचा आहे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: बरे तर श्रोते हो, आज इथंच विश्राम घेऊया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 8:00 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिलने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खैरनार. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
8: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 21 ऑगस्ट. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय दहशतवाद बळी स्मरण दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1959 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेन हॉवर यांनी हवाई हे युनियनचे 50वे राज्य म्हणून घोषित केले. 1973 रोजी गुगल कंपनीचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांचा जन्म झाला होता. 1986 रोजी जमैकाचा जागतिक प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: घरचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅशनल

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे ती पीक उत्पादनाचं माध्यम. अध्यात्मामध्ये आपण तिला असंही म्हणू शकतो की कार्येशी मंत्री करिणीशु दासी भोजेशु माता शयनेशु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री. की सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण खोट्यावरची गायच तिला समजतो. अनेक वर्षापासून आपण शेती करत असताना जे माध्यम वापरलेलं आहे ते म्हणजे जमीन. आणि या जमिनीवर आपण जेव्हा पीक घेतो तर त्या जमिनीला आपल्यापासून काय अभिप्रेत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्याकरता तिचं परीक्षण करणं गरजेचं असतं. या परीक्षणामध्ये एक महत्त्वाची बाब आहे सामू. की जमिनीचा सामू आपण जर वेळोवेळी तपासून घेतला आणि त्यानुसार आपण पिकाचं नियोजन केलं किंवा त्यानुसार आपण खताचं व्यवस्थापन जर केलं किंवा त्यानुसार आपण आपल्या शेती पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर हा नेमका सामू काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया. सामू हा शब्द जो आहे आपण बऱ्याच वेळा जमिनीच्या संदर्भात वापरतो, परंतु याविषयी थोडंसं आपल्याला खोलवर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं सामू म्हणजे काय. द्रावणाचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे सामू. हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला pH असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा पिशिशियन्स डी हायड्रोजन अशी त्याच्याला आपण संज्ञा देत असतो. सामू मोजण्यासाठी pH मीटरवर तो मोजला जातो. त्याचा निर्देशांक 0 ते 14 असा असतो. जमिनीची आम्लता तसे विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो. सामू जेव्हा 6.5 कमी असल्यास अशी जमीन आम्लधर्मीय अशा प्रकारची समजली जाते. आणि अशी जमिनी अतिपावसाच्या कोकण भागामध्ये किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यात आढळतात. आणि 6.5 ते 7.3 जो निर्देशांक असतो त्याला आपण न्यूट्रल किंवा मराठीमध्ये उदासीन सामू असं संबोधतो. आणि मातीचा सामू 6.5 ते 7.3 जर असेल तर उदासीन असेल तर अशा जमिनीमध्ये बहुतांश अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध होतात. आणि अशा प्रकारचा सामू बहुतांश पिकांना फायदेशीर असतो. सर्वच पिकांची वाढ चांगली होण्याकरता आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे जमिनीचा सामू हा मोजणं गरजेचं आहे. जमीन आम्लयुक्त जर असेल तर अशा पिके जमिनीमध्ये भात नागली ही पिकं जी आहेत आणि विम्लयुक्त जमिनीमध्ये कापूस ऊस गहू कांदा वांगी इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात. सामू हा जमिनीचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे चांगल्या जमिनीच्या सामूत एकदम बदल होत नाही, परंतु आम्ल जमिनीत चोपन जमिनीत सुधारणा न केल्यास सामूमध्ये बदल आढळतो. त्यासाठी आम्ल जमिनीमध्ये चुना शेणखतात मिसळून जर टाकला तर चोपन जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून जर टाकलं तर हळूहळू हा जमिनीचा सामू आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तसा बदलून घेऊ शकतो. पण याच्यामध्ये हळूहळू बदल आपण करू शकतो. त्यामुळे जमिनीची जी सुधारणा होते ती सामूवर आधारित आपल्याला केल्या जाऊ शकते. आणि त्याच्याकरता जमिनीचं परीक्षण हे फार गरजेचं असतं. म्हणून माती परीक्षण ज्याला आपण असं म्हणतो विशेषतः सामू करता आपण केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची सोय उपलब्ध आहे. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी मातीचा नमुना नेऊन तो तपासून आपल्या जमिनीचा सामू काय आहे तो जाणून घेतला पाहिजे. जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे, मातीच्या कणाची संरचना आहे, सूक्ष्मजीवांची वाढ आहे, या सर्वांवर सामूचा परिणाम होतो. अति आम्ल किंवा अति चोपन जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं व जमिनीची घडण बिघडते. त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर पीकनिहाय शिफारशीप्रमाणे केला पाहिजे. तृणधान्य पिकांना 5 टन प्रति हेक्टर, भाजीपाला पिकांना 10 टन प्रति हेक्टर, ऊस किंवा नगदी पिकांना 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे. या खताची उपलब्धता कमी असल्यास 2 ते 3 वर्षातून एकदा दहींच्या किंवा दाकाची लागवड करून ते 1.5 ते 2 महिन्याचं असताना जमिनीत गाडलं पाहिजे. अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सामूसुद्धा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकतो. सामू मूल्याची जेव्हा आपण वर्गवारी करतो तर अति किंवा जास्त विम्लधर्मी जमीन जी आहे त्याच्यामध्ये 9.1 पेक्षा जास्त सामू असतो. जास्त विम्लधर्मीय जमिनीमध्ये 8.5 ते 9 सामू असतो. मध्यम विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.9 ते 8.4 हा सामू असतो. कमी विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.4 ते 7.8 सामू असतो. उदासन जमिनीमध्ये 6.6 ते 7.3 सामू असतो. कमी आम्लधर्मीय जमिनीमध्ये 6.1 ते 6.5 हा वर्गवारी त्याची येते. मध्यम आम्लयोग्य जमीनमध्ये 5.6 ते 6 येते. आणि जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 5.1 ते 5.5 सामू असतो. आणि अतिशय जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 4.5 ते 5 अशा प्रकारचं आम्लच्या सामू मूल्य जे असतं जमिनीचं ते वर्गवारीमध्ये आपण शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे की याच्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपला सामू किती आहे ते पाहून घ्यायचा, त्याच्यानुसार पिकांचं व्यवस्थापन करायचं, त्यानुसार सेंद्रिय पदार्थाचा वापर करायचा, आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली चुना किंवा जिप्सम ज्या ज्या

0: जमिनीचा प्रकार जसजसा असेल आणि आवश्यकता असेल तर शासनाच्या मार्गदर्शनाखाली करायचा, म्हणजे आपल्याला फायदा होईल. आणि त्याकरता जमिनीचा सामू तपासण्याची सुविधा सुद्धा कृषी विज्ञान केंद्राकडे येथे आहे, म्हणून योग्य वेळी नमुना घेऊन या, तो तपासा आणि त्याच्यानुसार पिकांचं नियोजन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
8: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
10: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतोय आणि आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा विषय नेहमीप्रमाणेच वेगळा आहे. एक संवाद बाबासाहेबांशी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे काही वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेले, पण त्यावेळी मला असं वाटलं होतं की आपल्या बाबासाहेबांबद्दलच्या भावना एका पत्रामधून व्यक्त कराव्यात. तशा त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केला आणि त्या पत्राचा पहिला भाग आज आपल्यासमोर मी सादर करतो आहे. दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत. एक संवाद बाबासाहेबांशी. आदरणीय बाबासाहेब, प्रथम आपल्याला मानाचा मुजरा. खरं म्हणजे तुम्हाला भेटण्याची, तुमच्याशी बोलण्याची आणि तुमचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा होती, पण ते सगळं अपूर्णच राहिलं. तुम्ही इतक्या लगेच निरोप घ्याल असं वाटलं नाही, म्हणून आता पत्रातूनच आपल्याशी संवाद साधतो. पत्र हे भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. आपण जरी आता देहरूपानं आमच्यात नसलात तरी आपली ओजस्वी वाणी, पल्लेदार लेखणी आणि शिवमय झालेल्या आठवणी आमच्यासोबत आहेतच. पुढच्या अनेक पिढ्या हा वारसा जपतील, त्यावर पोसल्या जातील हा विश्वास आहे. तुमच्या अजोड अद्वितीय कार्याचा गौरव कोणी केला नाही. अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या साऱ्यांनी तुमची मुक्त कंठानं स्तुती केली. तुमचं कार्यच इतकं अफाट आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. गेल्या वर्षी तुमचा 99वा वाढदिवस साजरा झाला. आम्हाला तुमचा केवढा अभिमान. म्हटलं, बाबासाहेब आता 100th पदार्पण करतायत. आशाताई म्हणजे आशा भोसले त्याही दुर्दैवानं आता नाही आहेत. आणि राज ठाकरे तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित होते. आशाताई त्यावेळेला जवळपास 90 घरामध्ये होत्या आणि आपण तर 100 वर्षात पदार्पण केलेलं होतं. पण दोघांचाही उत्साह लाजवाब, तरुणांनाही लाजवेल असा. म्हणून तर राजसाहेब जे म्हणाले ते अगदी बरोबर होतं. ते म्हणाले, आशाताई, बाबासाहेब यांच्यासारख्या लोकांसाठी वय हा केवळ मोजण्याचा एक आकडा असतो, म्हणजे अंक असतो, फक्त त्यांचं शारीरिक वय मोजण्याचं साधन. पण अशी लोक कधीच म्हातारी होत नाहीत. आपणही कधी म्हातारे नव्हताच. लोक वय झालं म्हणजे एखाद्याला म्हातारा या अर्थानं वृद्ध म्हणतात. पण वृद्ध या शब्दाचा अर्थ ते कधीच समजून घेत नाहीत. वृद्धी म्हणजे वाढ. अनुभवानं ज्यांच्या ज्ञानात शहाणपणात वाढ होत जाते ते वृद्ध. त्याचा वयानं वृद्ध होण्याशी काही संबंध नसतो. आपण असे वृद्ध होता. माहिती, ज्ञान, अनुभव आणि शहाणपणा यांचं मोठं आणि न संपणारं गाठोडं आपल्याजवळ होतं. वय वाढत होतं पण आपल्या नवनवीन संकल्प करण्यामध्ये खंडणा नव्हती. शिवकथा आपल्याला अखिल ब्रह्मांडात पोचवायची होती. आपण लावलेलं हे रोपटं नक्कीच आभाळापर्यंत पोहोचेल. मोगरा फुलेल आणि त्याचा सुगंध दशदिशा व्यापून टाकेल. एवढं कार्य आपण केलं आहे. 85 आमच्यासारख्यानं पदार्पण केलं की आम्ही म्हणतो, बस आता आमच्यानं काही होणार नाही, वय झालं आता. पण खरी म्हातारी होतात ती आमच्यासारखी मंडळी. आणि म्हातारपणाला वयाला वाकुल्या दाखवणारी तुमच्यासारखी माणसं असतात चिरतरुण. काळसुद्धा तुमच्या पुढं नतमस्तक होतो. साधारणपणे 6-7 वर्षांपूर्वी मी आपल्याला व्यासपीठावर पाहिलं. डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांच्या अविनाश धर्माधिकारी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाचं निमित्त होतं. त्यावेळी आपलं वय 96-97 आसपास असावं. कार्यक्रम भरगच्च होता. 3-3.5 तास चालला. पण आपण व्यासपीठावर जे सुरुवातीपासून बसला होता ते त्या वयातही शेवटपर्यंत जागेवरून हालला नाहीत. एवढेच नाही तर कार्यक्रमाच्या अखेरीस आपण आपलं मनोगत देखील व्यक्त केलं. आपल्या भाषणात शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ तर ओघानच येणार होते. त्याप्रमाणे ते आलेही. पण पूर्वी आपल्या व्याख्यानात असायचा तोच आवेश त्यात होता. इतिहासातल्या सगळ्या तारखा आपल्या बोलण्यातून जिवंत होत होत्या. एकही तारीख संदर्भ चुकत नव्हता. तुम्ही चुकला असतात तरी वयाच्या हिशोबानं ते क्षम्यच होतं. कोणी काही म्हटलं नसतं पण ते तुमच्याकडून होणं नव्हतं. सकाळी काय जेवलो हे संध्याकाळी न आठवणारे आम्ही तुमची ही अफाट स्मरणशक्ती पाहून चकित झालो नसतो तरच नवल. छत्रपती श्री शिवाजी महाराज या 12 अक्षरी मंत्रानं आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं होतं. हाच मंत्र आपला ध्यास, आपला श्वास झाला. शिवाजी महाराजांच्या आठवणीशिवाय गेला असेल असा आपल्या आयुष्यातील एकही दिवस तर सोडाच, पण एक क्षणही नसेल. महाराजांची आपल्याला क्षणभरही विस्मृती झाली नाही. शिवचरित्रानं आपण भारले गेलात आणि हेच भारलेपण आपण इतरांनाही मुक्त हस्ते वाटत सुटलात. कधी आपल्या वाणीनं तर कधी आपले लेखणी नाव. बोले तैसा चाले याचं मूर्तिमंत उदाहरण आपण होता. आपण जे बोलला तेच केलं आणि जे केलं तेच बोललात. आपण इतिहासाचे थोर अभ्यासक होता पण आपण तसं कधीच म्हणवून घेतलं नाही. शिवशाहीर म्हणवून घेण्यातच आपण धन्यता मानली. पण आपल्या शाहिरीची जादू अशी होती की तिनं शिवचरित्र घराघरात पोहोचवलं. जाणता राजा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रकटला. जनतेनं याची देही याची डोळा हा सोहळा पाहिला. केवढं हे भाग्य. आपलं शिवसृष्टीचं ही स्वप्न आता साकार होत आहे. मंडळी, बाबासाहेबांना लिहिलेल्या या पत्राचा उर्वरित भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुम

झाला या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी धिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार

खुदा याच वेळी विजापुराहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटी

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं जवानी दिवानी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: पैसे पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांची गीतरचना संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आप आय बहार आई या चित्रपटामधलं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
3: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं जुली या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि पंकज उधास यांच्या आवाजात। मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद। आणि हे गीत ऐकूयात लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
4: कार्यक्रमाचं यानंतरचं गीत ऐकूयात. कब्जा या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800
5: या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत गीतरचना जान निसार अख्तर यांची संगीतकार ओ पी नय्यर

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, हेमलता आणि जसपाल सिंग यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत ख्वाब या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांच्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जी एस रावल यांचं गीत लड़की पसंत है या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात हेमलता सुलक्षणा पंडित आणि उषा तिमोथी यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं किशन कन्हैया या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार राजेश रोश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षे यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी दिलंय आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि जितेंद्र यांनी गायलेलं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया उषा अय्यर आणि लक्ष्मी शंकर यांनी गायलेलं देवी ह्या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी. आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती
5: युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना ऐकूया मुकेश यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरो कार्यक्रमात आता ऐकूया बिन फेरे हम तेरे या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिको नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या 60 उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात। श्रोते हो, श्रावणातल्या मागच्या शुक्रवारी आपण शुक्रवारची देवीची कहाणी ऐकली। आजची शुक्रवारची कहाणी मात्र आपण जीवतीची कहाणी ऐकणार आहोत। खरं तर श्रावणातला हा शुक्रवार जीवतीचा शुक्रवार म्हणूनच प्रसिद्ध आहे। ही जीवती आपल्या बाळांचं रक्षण करते, मुलाबाळांना दीर्घायुष्य देते, सुख देते अशी कामना करून मनोभावे प्रत्येक स्त्री आपल्या मुलांसाठी या जीवतीचं व्रत प्रत्येक श्रावणात करत असते आणि त्या अनुषंगानं चारही शुक्रवार किंवा जितके शुक्रवार श्रावणात येतील तितके उपवास ती आपल्या मुलांसाठी धरत असते। या जरा जीवंतिका म्हणजे कोण आणि त्यांचा संबंध या पुराण काळातल्या कथांमध्ये किंवा या आख्यायिकांमध्ये कसा सांगितला जातो तेच आता आपण थोडक्यात बघूया। जरा जिवंतिका या यक्षगणातील देवता म्हणून ओळखल्या जातात। त्यातल्या जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात सुद्धा एक महत्वाची कथा आपल्याला बघायला मिळते। अर्थात या सगळ्या आख्यायिका आहेत आणि ती काय आहे तेच आता आपण जाणून घेणार आहोत। मगध प्रांताचा राजा बृहद्रथ याला दोन राण्या असतात। दोन्ही राण्यांवर त्याचं सारखंच प्रेम असतं। सगळं वैभव दाराशी आहे पण पोटी मुलबाळ नाही म्हणून राजा आणि राण्या सतत चिंताक्रांत असतात। या सुमारास नगराजवळच्या उपवनात चंडकौशिक ऋषी आल्याचं राजाला समजतं। बृहद्रथ राजा त्यांचं दर्शन घेतो, त्यांचा यथोचित सत्कार करतो आणि आपली चिंतासुद्धा त्यांच्यासमोर प्रकट करतो। राजाचं म्हणणं समजून घेतल्यानंतर चंडकौशिक ऋषी प्रसादाच्या रूपानं एक आंब्याचं फळ राजाला देतात आणि राणीला खायला द्या असं म्हणून सांगतात। दोन्हीही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करतो आणि दोन्हीही राण्यांना खायला सांगतो। कालांतरानं दोन्हीही राण्यांना पुत्र होतो पण हे पुत्र मात्र अर्धवट आणि विचित्र रूपात म्हणजेच अर्ध्या अर्ध्या भागात अशा पद्धतीनं जन्माला येतात। अशा विचित्र अर्भकांना बघून राजा त्यांना जंगलात नेऊन टाकतो। त्याच वेळेस तिथून जरा नावाची यक्षिणी जात असते। ती हे बघते आणि मग त्या दोन्ही अर्ध्या अर्ध्या अर्भकांना हातात घेते। या जरेला दुभंगलेले अवयव सांधण्याची कला अवगत असते आणि म्हणूनच आपल्या या कलेच्या जोरावरती ती दोन्ही अर्धी अर्धी अर्भक ती सांधते

त्यांना एकत्र करते. हे सांधलेलं अर्भक संध्या समयाला बृहदरथ राजाला ती आणून देते. जरा यक्षिणीनं हे अपत्य सांधलं म्हणून बृहदरथ राजा त्या बालकाचं नाव जरासंध असा ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ तिला नगरात देऊळ बांधून मगधाच्या इष्टदेवतेचा मान सुद्धा देतो. याप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुद्धा तो सुरू करतो. अशी ही जरा यक्षिणी आणि तिच्या संदर्भात सांगितली जाणारी ही आख्यायिका. या जरेची सखी म्हणजे जिवंतिका आणि जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती या नावानं आपण करतो. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी, बालकाचं रक्षण करणारी, बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून बाळांना सुख समृद्धी आरोग्य भरभराट प्राप्त होवो म्हणून या जीवतीचं पूजन श्रावणातल्या शुक्रवारी केलं जातं. ऐकूया याच श्रावणातल्या शुक्रवारची जीवतीची ही आजची कथा. ऐका शुक्रवारात तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं ही गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा तुम्हाला कळव, तुझं बाळंतपण मी फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागलाय, तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असे गुप्त भुयार तयार करावं, आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी, मी तुम्हाला नाळवारीसह मुलगा आणून देईन असं तिनं सांगितलं. हे ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला. जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं, पोट मोठं दिसण्याकरता त्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं, 9 मास भरताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणींबाईचं पोट दुखू लागलं, सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई तुझी ही पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाही, नाही बांधलेस तर भय वाटेल, असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडनं भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि तिनं एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला, तिच्या पुढं ठेवला, बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं बिचारीनं नशिबाला बोट लावलं, मनात दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं. कारलीच्या मांडवाखालनं जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुवण ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीही न्हावून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गायवासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. आपल्या आईला ते म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भील. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडनं काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीला जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 7वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण कमेलं वाटेत पसरलं आहे? जीवती उत्तर करते, अगं अगं माझं ते 9साचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला तुला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 7वी जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजच्या दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण काय त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, सगळ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला.
मोठ्या थाटानं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुवण होतं ते काढून तिथं सारवून त्यावरनं ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालनं गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला हातात घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीस बसली होती तिथं आला, तूप वाढू लागलं. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला, तिच्या स्तनातनं दुधाच्या धारा फुटल्या, त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सगळी हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापाला राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला. जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. रसिक हो, चातुर्मासातल्या विविध कहाण्यांचा आनंद आपण आपल्या या कार्यक्रमातून घेत आहोत. या कहाण्यांमधनं बऱ्याचदा आपण चमत्कारिक आश्चर्यकारक अशा कथनांचा आनंद घेत असतो. या कथा खरंच घडल्या आहेत का, किंवा यामागे खरं तर काय अर्थ असावा, असा प्रश्न बऱ्याचदा नव्या पिढीला सुद्धा पडतो. पण खरं सांगायचं झालं तर चातुर्मासाच्या निमित्तानं विविध अंगीकारल्या जाणाऱ्या व्रतांमधनं, वैकल्यातनं, एकंदरच मानवाला पुन्हा निसर्गाशी जोडून स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठीच या कहाण्या किंवा ही व्रत उद्युक्त करत असतात असंच म्हणायला हवं. पाप पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी हा संबंध जोडलेला वरवरचा जरी आपल्याला वाटत असला तरी त्यामागे मात्र आरोग्याचं रक्षण, निसर्ग संवर्धन, वनस्पतींचं जतन हेच आपल्याला वारंवार बघायला मिळतं. चातुर्मासात पावसाळ्याच्या रूपानं सृष्टीनं हिरवाई धारण केलेली असते. विविध पानं, फुलं, फळं, पत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आपल्याला दिसतात. रानभाज्या सुद्धा याच सुमारास उपलब्ध होतात हे सुद्धा आपण बघत असतो. त्यामुळे या व्रतांच्या निमित्तानं वापरण्यात येणाऱ्या दुर्वा, तुळस, बेल, शमी, केवडा, आघाडा यासारख्या आणि याहूनही अनेक वेगवेगळ्या बऱ्याच वनस्पतींचा वापर आपण यावेळेस जेव्हा करतो तेव्हा त्यांचं आयुर्वेदाच्या दृष्टीने असलेलं महत्व सुद्धा आपल्याला लक्षात येतं. या ज्योतीच्या पूजनाच्या निमित्तानं श्रावणातल्या शुक्रवारी हळदी कुंकवाचं आयोजन केलं जातं. स्त्रियांना एकमेकींच्या घरी जायला मिळतं, त्या निमित्तानं एकमेकांशी संवाद साधला जातो. वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा प्रसादाच्या निमित्तानं एकमेकींना आस्वाद घेता येतो आणि त्या योगे नवीन माहितीची देवाणघेवाण सुद्धा होत असते. या दिवशीचा खरा हेतू म्हणजे मुलांचं रक्षण, मुलांचं आरोग्य जपणं हा असतो. आजकालचं धकाधकीचं जीवन जेव्हा आपण बघतो तेव्हा शाळा क्लासेसच्या माध्यमातून मुलं जी अडकलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा बऱ्याचदा व्यायामाला वेळ मिळत नाही आणि मग त्यामुळे अगदी लहान वयापासूनच वेगवेगळे आजार गंभीर स्वरूप धारण करताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर या पूजेचा किंवा या व्रताचा अर्थ हाच की आपण सतत आपल्या बाळांची काळजी घ्यावी, मुलांची काळजी घ्यावी, आरोग्याच्या योग्य सवयी त्यांना लावाव्या, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी त्यांना लावाव्या, श्रमाचं महत्व त्यांना पटवून द्यावं, कष्टाचं महत्व त्यांना पटवून द्यावं आणि एक उत्तम वळणदार संस्कारक्षम आयुष्य जगायला आपण त्यांना सतत प्रोत्साहित करावं आणि अर्थातच आपल्या वर्तनातनं सुद्धा दाखवून द्यावं. या दिवशी जीवतीची पूजा करून, जीवतीला औक्षण करून जीवतीची आरती करतात. आपल्या मुलांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण केलं जातं. आजकाल बऱ्याचदा मुलं शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं परगावी असतात. अशा वेळेस असं म्हणतात की चारी दिशेला औक्षण करावं, म्हणजेच परगावी असलेल्या मुलांना औक्षण केल्यासारखं होईल आणि अर्थातच त्यांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल शुभचिंतन करता येईल हेच इथं अपेक्षित आहे. एका आईला किंवा स्त्रीला आपल्या मुलांपेक्षा, त्यांच्या आरोग्यापेक्षा, त्यांच्या प्रगतीपेक्षा आणखीन वेगळं काय हवं असतं बरं, हेच त्या कथांमधनं आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं समजायला लागतं. भेटूया पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 21 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. रॉकेट जमिनीवर उतरवण्यात चीनला यश. अवकाशात सोडलेल्या रॉकेटला माघारी आणून जमिनीवर उतरवण्यात चीनी शास्त्रज्ञांना यश आले आहे. यापूर्वी चीनने रॉकेट समुद्रात उतरवले होते, मात्र रॉकेटचा पहिला टप्पा जमिनीवर उतरवत त्यांनी अवकाश तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे. अवकाश कार्यक्रमाला गती देण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले असल्याचे सरकारी प्रसारमाध्यमांनी बुधवारी सांगितले. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ZhuQiu 3 या पुनर्वापर योग्य रॉकेटचे बुधवारी सकाळी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर या रॉकेटचा पहिला टप्पा सुरक्षितपणे परत मिळवण्यात आला. उद्योगपती एलन मस्क यांची स्पेसएक्स आणि जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन या कंपन्या 2015 पासून रॉकेटचे पुनर्प्राप्ती तंत्रज्ञान वापरत आहेत. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर वाया जाणाऱ्या उपकरणांचा पुन्हा वापर केल्यामुळे क्षेपणास्त्रांचा खर्च कमी होण्यास मदत होते. बुधवारी पार पडलेल्या मोहिमेत चीनने पहिल्यांदाच लॉडिंग लेकचा वापर केला. यापूर्वी 10 जुलैला Long March 10B या रॉकेटचा पहिला टप्पा प्रक्षेपणानंतर वेगळा होऊन समुद्रातील प्लॅटफॉर्मवर परतला होता. त्यावेळी नेट कॅप्चर या प्रणालीचा वापर करून तो मिळवण्यात आला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. जम्मू काश्मीर हा भारताचा महत्वाचा भाग, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचा दुजोरा. जम्मू काश्मीर हा भारताचा महत्वाचा भाग असून तो अत्यंत सुंदर प्रदेश आहे. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर अधिक सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत, त्यामुळे अमेरिका जम्मू काश्मीर संदर्भातील प्रवासाविषयक सूचनांचा फेरविचार करेल असे भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी सांगितले. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या 2 दिवसीय दौऱ्यांसाठी गोर हे बुधवारी सकाळी श्रीनगर येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अब्दुल्ला यांची भेट घेतली. अमेरिकेने जारी केलेली प्रवासविषयक सूचना सौम्य करावी का याचा विचार आम्ही करू, कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे

0: प्रमाणे हा अत्यंत सुंदर प्रदेश आहे. अनेक अमेरिकी नागरिकांना येथे येऊन येथील सौंदर्य आणि उपलब्ध संधींचा अनुभव घ्यायला आवडेल असे गोर यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. आदिवासी विद्यार्थ्यांना यंदा स्वातंत्र्यदिनी मिळाला गणवेश. नव्या स्मार्ट गणवेशात विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांना यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नवीन गणवेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. नव्या गणवेशात विद्यार्थ्यांनी उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला. दरम्यान राज्यातील 2,18,000 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 1,75,000 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप पूर्ण झाले असून हे प्रमाण सुमारे 81% आहे अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे शिक्षण उपायुक्त संतोष ठुबे यांनी दिली. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे 2,18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, नाईट ड्रेस, बूट, दप्तर आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची आहे. यंदा विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर स्थित जगदंबा महिला सहकारी संस्थेकडून दर निश्चिती धोरणाअंतर्गत गणवेशाची खरेदी केली. त्यानंतर 30 जून पासून विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाला सुरुवात झाली. 15 ऑगस्ट पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला यासाठी विभागाने विशेष प्रयत्न घेतले. आता वळूया पुढील बातमीकडे. त्र्यंबकमध्ये रविवार सोमवारी VIP दर्शन बंद. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता रविवार आणि सोमवार या दोनही दिवशी VIP दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी नेहमीपेक्षा मोठी गर्दी झाल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. त्र्यंबक रोडवरील एका मार्गाचे काम सुरू असून दुसरा मार्ग वन वे असल्याने वाहतूक कोंडी झाली. पुढील काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिक प्रभावी नियोजन केले जाईल असे महाजन यांनी स्पष्ट केले. दर्शनासाठी पैसे घेणे ही गंभीर बाब असून अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णा माई या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चित्रपट कार्तिकी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत। रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकवाद आता ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत प्रभात फिल्म निर्मित शेजारी या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत। हे गीत ऐकूयात संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आवाजात।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी, आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पद्मजा फिरानी जोगळेकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात निवडुंग या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी। ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात।

0: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, चर्चा सत्रामध्ये कुक्कुटपालनाच्या पद्धतीवर आपण प्रकाश टाकूया. कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी घर असणे आवश्यक आहे. हे जितके चांगले स्वच्छ राहील तेवढेच कोंबड्यांचा कळप निरोगी राहतो. निरोगी राहिल्यामुळे आर्थिक उत्पादनही वाढते. यासाठी कोंबडी घर मोकळे व सुटसुटीत असावे. त्यांना पुरेशी हवा सूर्यप्रकाश मिळेल याकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांना ऊन वारा पाऊस या गोष्टीपासून संरक्षण. शेतकरी बंधूंनो, कोंबडी घर बांधण्यासाठी जागेची निवड कशी असावी, यामध्ये नैसर्गिक हवा खेळती सतत राहिली पाहिजे. जागा शक्यतोवर उंचावर असावी. कोंबडी घराभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कोंबडी घर भर वस्तीत नसा. वाहतुकीचा त्रास न होण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका उपरस्त्यालगत कोंबडी घर असावे. कोंबडी घर पूर्व पश्चिम दिशेने बांधावे. शेतकरी बंधू, कोंबडी घराच्या पद्धती 5 ते 6 पद्धती आहेत, पण त्यातल्या त्यात जर आपण बघतो नेहमीच्या, तर यामध्ये 4 पद्धती आपल्याला आढळून येतात. यामध्ये मोकाट पद्धत, दुसरी डीप लिटर पद्धत, यालाच आपण गादी पद्धत म्हणतो, तिसरी पिंजरा पद्धत जे अंड्यावरील कोंबड्यांसाठी आपण वापरतो, आणि चौथी म्हणजे परसातील पद्धत. तर शेतकरी बंधूंनो, मोकाट पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत कोंबड्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. या कोंबड्या दिवसभर शेतात किंवा मोकळ्या जागेत राहतात. त्यांना रात्री घरामध्ये किंवा टोपलीखाली बंद केले जाते. अशा पद्धतीला मोकाट किंवा मोकळी पद्धत असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, याचे फायदे कसे? या कोंबड्यांना खाद्याचा खर्च नसतो. या कोंबड्यांना रोगाला बळी पडत नाही. त्यांना विशेष लक्ष देण्यास मनुष्यबळ लागत नाही. भांडवली खर्च कमी. यामध्ये तोटे पण असतात. या कोंबड्या फिरत असल्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. या कोंबड्यांना इतर जनावरांपासून हानी होण्याची शक्यता असते. अंडी देण्याचे प्रमाण अत्यल्प असते. शेतकरी बंधूंनो, दुसरी पद्धत म्हणजे डीप लिटर पद्धत, याला आपण गादी पद्धत असेही म्हणतो. यामध्ये कोंबड्यांच्या घरात जमिनीवर 2 ते 4 इंच लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस, शेंगदाण्याचे टरफले इत्यादी सर्व जमिनीवरती आच्छादित केलेले असतात. हे तयार केलेले आच्छादनास गादी पद्धत असे म्हणतात. या घरामध्ये खाद्याची व पिण्याची भांडी जमिनीवरती ठेवलेली असतात किंवा शेडला तार बांधून ती खाद्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी लटकवलेली असतात. कोंबडीची विष्ठा गादीवरती पडत असल्याने किंवा डीप लिटरमध्ये पडत असल्याने लिटर सतत हलवून कोरडे ठेवावे लागते. हे लिटर थंडीच्या दिवसात उबदार व उन्हाळ्यात थंड राहत असल्याने पक्ष्यांना त्यावर आराम मिळतो. जर लिटर ओले राहत गेले तर त्यामध्ये रोगजंतू निर्माण होतात. त्यासाठी लिटर दर 6 महिन्याने किंवा ओले होत असणारे लिटर बदलून टाकावे. डीप लिटर घराची दिशा पूर्व पश्चिम असावी. हवा खेळती राहण्यासाठी उत्तर दक्षिण बाजूला जाळ्या बसाव्या. शेतकरी बंधूंनो, यापासून फायदे: पक्षी पूर्ण संरक्षणाखाली असतात. एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो. मांसाचे उत्पादन यामध्ये चांगले मिळते. अंड्याचे उत्पादनही भरपूर मिळते. रोगराईचे प्रमाण अत्यल्प असते. व्यावसायिक दृष्टिकोनातून ही पद्धत चांगली आहे. यामध्ये तोटे जर बघितलं तर सुरुवातीला भांडवली खर्च खूप येतो. खाद्याचा खर्चही खूप असतो. निष्काळजीपणामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असते. यामध्ये तिसरी पद्धत म्हणजे पिंजरा पद्धत. या पद्धतीमध्ये कोंबडी घरामध्येच पिंजऱ्याचे शेड तयार केले जाते. पिंजऱ्याचे शेड व 1 मजली 2 मजली 3 मजली याप्रमाणे तयार करून पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवले जातात. घराची दिशा पूर्वपश्चिम ठेवली जाते. घरामध्ये सूर्यप्रकाश खेळती हवा राहील याची दक्षता घेतली जाते. थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी ठेवता येतात. प्रत्येक पक्षी स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये असल्याने व्यक्तिगत पक्ष्याकडे लक्ष देता येते. पिंजरा पद्धतीने कोंबड्या पाळण्यासाठी कोणत्याही पद्धतीने घरे बांधावी याकरता जमीन टणक असावी. घरे बांधताना पूर्व पश्चिम दिशेमध्ये बांधावी. छप्पर म्हणजे भिंतीच्या पुढे 3 फुटापर्यंत ठेवावे. भिंती उंच ठेवाव्यात पूर्व पश्चिम. गवताची छपरे किंवा सिमेंटचे पत्रे वापरावे. कोंबडी घराभोवती झाडे लावावीत, त्यामुळे आतील हवा थंड राहील. उत्तर दक्षिण भिंती जमिनीपासून 4 फुटापर्यंत बांधाव व त्यावर जाळी बसवावी. जमीन काँक्रीटची किंवा फरशीची असावी. कोंबडीच्या घरामध्ये विजेची सोय असावी. प्रत्येक पक्षी 2.5 चौरस फुटामध्ये ठेवावा लागतो. या पद्धतीत खाद्य टाकणे, पाणी बदलणे, अंडी काढणे आणि विष्ठा साफसफाई करणे यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. फायदे जर बघितले तर प्रत्येक पक्षावरती स्वतंत्र लक्ष देता येते. प्रत्येक पक्षासाठी सरासरी अंडी उत्पादन काढता येते. थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी पाळता येतात. अंड्याचे अधिक उत्पादन मिळते. कोंबडी घरामध्ये साफसफाईची स्वतंत्र व्यवस्था केली असल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी असते. एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो. तोटे जर बघितलं तर भांडवली खर्च जास्त येतो. व्यवस्थापनामध्ये चूक झाल्यास या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते. शेकरी बंधूंना 4थी पद्धत म्हणजे परसातील पद्धत. या पद्धतीत घराच्या पाठीमागील बाजूस कोंबड्यांचे संगोपन केले जाते. त्यांना रात्री घरामध्ये ठेवले जाते व दिवसा घराच्या पाठीमागील बाजू सोडले जाते. या पद्धतीमध्ये खर्च अतिशय कमी प्रमाणात येतो. कोंबड्यांना टाकाऊ पदार्थाचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून केला जातो. शेतकरी बंधूंनो, आता आपण कुक्कुटपालनाच्या पद्धती याविषयीची सविस्तर माहिती घेतली.
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. ₹15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 9604178961 आणि गणेश सोमवंशी 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
3: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
2: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। रसिकहो फ्लोआ म्हणजेच FLOA ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, दर भागामध्ये आपण जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यामध्ये विविध वयोगटातल्या व्यक्तींचा समावेश असतो। बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी असतात तर काही प्रौढ व्यक्ती सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात। शैलेश लेले सर यांनी सुरू केलेलं हे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन, हे ऍप ज्यामध्ये आपल्या वेळेनुसार आणि कुठल्याही वयोगटातली व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरामध्ये या दोनही भाषा शिकू शकते। आणि आत्तापर्यंत घेतलेले अनुभव ह्या मंचाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत। तर ह्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत गप्पा मारायला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातगाव गोवित्री तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणाहून जोडला गेलेला आहे शुभम गरुड हा विद्यार्थी। तर तो इयत्ता 7वीमध्ये शिकतो, त्याच्या आतापर्यंतच्या जर्मन भाषेतल्या 3 लेवल पूर्ण झालेल्या आहेत। एकूणच त्याचा कसा होता हा प्रवास, या सगळ्याच विषयावरती आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्याचं स्वागत करते। शुभम, खूप मनापासून स्वागत तुझं।
7: थँक्यू मॅडम।
6: तर थोडं तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला, तुला कुठली भाषा आवडते किंवा कुठला विषय आवडतो?
7: मला गणित विषय आवडतो।
6: बरं, तुझे काय छंद आहेत त्याबद्दल थोडं सांगशील?
7: मला क्रिकेट खेळायला व चित्र काढायला आवडते।
6: पण हा झाला सगळा शाळेचा अभ्यास किंवा जे काही तू काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करतो त्याबद्दल, पण एखादी भाषा शिकणं आणि इतक्या कमी वयामध्ये शिकणं हे तू कसं ठरवलं आणि कधी ठरवलं?
7: 5वीत मॅडम मला समजली
6: ती। तू फारच छोटा होता असं नाही वाटत का तुला की आपण इतक्या कमी वयामध्ये ही भाषा शिकायला सुरुवात केली? तर काय गरज होती, आपण थोड्यावर मोठं झाल्यावरती शिकलो असतो असं नाही का कधी वाटलं?
7: कारण की मॅडम 5वीपासून म्हणजे लहानपणापासून आपल्याला सवय लागलं, मोठ्यापणे अवघड नाही जात म्हणून मॅडम।
6: अरे वा, छान। हे कोणी समजून सांगितलं तुला?
7: मीच बोलत नाही।
6: बरं बरं, तुमच्या शाळेमध्ये सांगायला आले होते का तुम्हाला की हा अशी भाषा शिकू शकतो, तुम्ही शिकू शकता वगैरे ह्याबद्दल काही?
7: हो मॅडम।
6: कोण आलं होतं?
7: क्लब तळेगाव दाभडे ना, तिथलं मॅडम आम्हाला संस्था आलेली, त्यांची टीम आलेली आणि त्यांना मग आमच्या मॅडमनी आशा तेरवड्या मॅडमनी त्यांना सांगितले तुम्ही, म्हणजे त्यांनी आम्हाला वस्तू दिलेल्या शाळेत मॅडम म्हणल्या वस्तू देण्यापेक्षा ना भविष्यात आणि भविष्य आयुष्यभरात उपयोगी पडेल अशी एखादी ना परकीय भाषा शिकण्याची मुलांना मदत करू शकता का तुम्ही? मग त्यांनी ना मान्य शैलेश लेले सरांचा फ्लो संस्थेचा परिचय करून आम्हाला दिला आणि ते आमच्या शाळेत पण आले होते।
6: अच्छा, मग जेव्हा असं तुला शाळेतून माहिती मिळाल्यावरती मग तू घरी सांगितलंस का की अशी फॉरेन लँग्वेज आम्हाला शिकवणार आहे, मग पुढे काय झालं?
7: मम्मी पण हो बोलली आणि तिला पण खूप आनंद झाला दुसरी आपण कोणती तरी परकीय भाषा शिकते म्हणून.
8: अच्छा बर, मग तुझा एकूणच हा सगळा प्रवास सुरू झाला की आपण ऑनलाईन शिकायचं जर्मन भाषा?
7: हो मॅडम.
8: मग जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषा असताना तू जर्मनच का बरं निवडली?
7: कारण की इतर परकीय भाषांमध्ये, परकीय भाषांच्या तुलनेमध्ये जर्मन भाषा म्हणजे सोपी आणि अवघड जात नाही आणि तिचा उपयोगही भरपूर होतो म्हणून.
8: अच्छा बर, हे शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
7: हो, रेंज नेटवर्कचा प्रॉब्लेम आला, पण मी घरापासून दूर जाऊन म्हणजे मीटिंग जॉईन केली, व्हिडिओ बघितला त्याचा.
8: मग त्या अडचणी कशा सॉल्व्ह केल्यास तू? कोणी मदत केली तुला?
7: मॅडमनी पण असं सांगितलं, मम्मीनी पण मला खूप मदत केली, म्हणजे इकडे जा तिकडे, म्हणजे जिथे रेंज तिथे बस.
8: बर, आणि मग पहिल्या लेवलला किती मार्क मिळाले होते?
7: पहिल्या लेवलला मला 35 मार्क्स मिळालेले.
8: अच्छा, आणि मग दुसऱ्या लेवलला ऍडमिशन घेतली, मग थोडस अभ्यासक्रम अवघड होता का सोपाच होता?
7: पहिल्यांदा मॅडम मला वाटलं मला नाही जमू शकत, थोडी म्हणजे भीती वाटत होती, पण नंतर सवय लागली होती, चांगलं बोललो मॅडम.
8: बर बर, सगळ्यात जास्त काय आवडलं तुला ह्या 3 वर्षांमध्ये अभ्यासक्रमामधलं?
7: म्हणजे मला आता माझी मायसेल्फ कशी बोलायची ते येतं, आठवड्याचे वार येतात, अजून बऱ्याच काही गोष्टी येतात.
8: अच्छा, तुला काही लक्षात राहिला प्रसंग सांगावा असा वाटतो का या ठिकाणी?
7: म्हणजे जर्मन मध्ये बोलून दाखवू का मॅम?
8: हो, बोलून दाखवलं तरी चालेल.
7: इश लेर्न जर्मन, माइन नाम इ शुभम, इश वोन इन थोरात, इश पिल फुटबॉल डांक.
8: बरोबर, तुझ्या 3ही लेवल पूर्ण झाल्या ना आता?
7: हो मॅडम.
8: मग काय वाटतं तुला भविष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो तुला या भाषा शिकल्याचा?
7: म्हणजे मोठेपणी आपल्याला जर्मन भाषेचं म्हणजे कंपनीमध्ये नोकरी लागू शकते, व म्हणजे जास्त त्याच्यात पगार असतो, व म्हणजे असं आपलं भविष्य पुढे चांगलं होईल त्याने.
8: क्या बात है. काही समजलं नाही किंवा असं काही आहे का?
7: म्हणजे मला पहिल्यांदा आहे ना माझी परीक्षा देताना मला खूप अडचणी आल्या. मी म्हणजे मला मॅडमने नंबर दिलेला त्यांच्या संस्थेचा, त्यांना मी फोन करून मग त्यांनी मला डबल नीट सांगितले व मी परीक्षा दिली ती नीट, नंतर मग मला समजायला लागली.
8: अच्छा बरं, तू किती वेळ अभ्यास करायचा ह्या भाषेचा?
7: 1 तास मॅडम.
8: बर, इतर मित्रमैत्रिणींना पण तू सांगितलंस का की मी ही भाषा शिकतोय तर तुम्ही पण शिका, त्याला उपयोग होईल तुम्हाला?
7: हो मॅडम, माझ्या संग बरेच होते मुले म्हणते.
8: तुम्ही एकत्र अभ्यास करायचात का कधी?
7: हो, एकत्रच करायचो, म्हणजे असं प्रश्न विचारायचो करायचो, म्हणजे जर्मन मध्ये प्रश्न विचारायचो, उत्तर म्हणजे कोण एक उत्तर देईन एक प्रश्न विचारेल असं मॅडम करायचो.
8: बर, मजा आली का हा अभ्यास करत असताना?
7: हो मॅडम, खूप मजा आली आणि चांगले सुद्धा वाटले.
8: बर, क्या बात है. बर, आता तुझ्या वयाचे अनेक लोक आहेत, अनेक मुलं आहेत, मग त्यांना तुला जर काही सल्ला द्यायचा असेल तर तू त्यांना काय सांगशील?
7: म्हणजे जेव्हा तुम्हाला असली संधी मिळेल तर तुम्ही घेऊ नका, भविष्यात खूप चांगलं तुम्हाला म्हणजे ते होईल, उपयोग होईल भविष्यात.
8: बर, आणि फ्लोआवाल्यांना तुला काही सांगायचं झालं, आता शैलेश लेले सर आहेत किंवा इतर ज्यांनी तुझ्यापर्यंत हा कोर्स पोहोचवला, तर त्यांना जर का तुला काही थँक यू म्हणायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर तू काय सांगशील?
7: त्यांना माझे खूप आभार, कारण की त्यांच्यामुळे मी इतकं म्हणजे मला जर्मन बोलता येते, म्हणजे त्यांच्यामुळे सगळं मला आता इथपर्यंत मी आलोय, त्यांचं खूप धन्यवाद.
8: बर, आणि शाळेतल्या कुठल्या शिक्षकांना जर का तुला थँक्यू म्हणायचं असेल, त्यांची कोणाची तुला हेल्प झाली असेल तर त्याबद्दल पण तू सांगितलं तरी चालेल?
7: म्हणजे माझ्या म्हणजे वर्ग शिक्षक ते 1 वर्ष होता, ते रौड्या मॅडम, त्यांनी पण खूप जीव तोडून म्हणजे शिकवले आम्हाला आणि त्यांचा परिणाम पण चांगला झाला.
8: वा, खूपच छान, थँक्यू.
7: थँक्यू मॅडम.
8: तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातगाव गोवित्री मावळ पुणे ह्या ठिकाणी शिकत असलेल्या शुभम गरुड याच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अंजान ह्यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. ऐकूया बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसन कमाल यांचं हातीम ताई या चित्रपटामधलं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात दो नंबर के आमिर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत सपन जगमोहन यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकूयात मन्नाडे यांच्या आवाजात.

0: ये दो नंबर के अमीर है, ये दो नंबर के अमीर है।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।

जे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे एम जी हसमत यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार रसिक श्रोत्यांना, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या सिरीजमध्ये आज आपण एका हिंदी सिनेमातील प्रख्यात गीतकाराबद्दल काही मी आठवणी आपल्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण असं आहे, आज 18 ऑगस्ट हा दिवस गीतकार गुलजार यांचा जन्मदिवस. 18 ऑगस्ट 1934 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नाव होतं संपूर्ण सिंग कालरा, पण सिनेमासाठी त्यांनी आपलं नाव गुलजार हे ठेवलं होतं. गुलजार यांची वेगळी ओळख करून देण्याची आपल्याला गरज नाही, कारण तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर एकदा ऑस्करचा पुरस्कार, 1 ग्रॅमी अवॉर्ड, 22 फिल्मफेअर पुरस्कार, चित्रपट दिग्दर्शनासाठीचे पुरस्कार, स्क्रीन प्लेसाठीचे पुरस्कार, याचबरोबर पद्मभूषण हा पुरस्कार, साहित्य अकॅडमीचा पुरस्कार आणि भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार. या सर्व पुरस्कारांचे धनी गुलजार हे होते. या गुलजार साहेबांच्या पहिल्या हिंदी गीताचा हा किस्सा आहे. हा किस्सा तुम्हाला खूपच वेगळा वाटेल. मित्रांनो, आपल्या अप्रतिम रचनात भावरम्य शब्दांच्या छटांमधून सुरली गाणी देणारे गीतकार म्हणजे गुलजार. बिमल रॉय यांच्या बंदिनी या सिनेमासाठी पहिल्यांदा त्यांनी गीतलेखन केलं. त्यांच्या रुपेरी प्रवेशाची ही एक भावस्पर्शी आठवण आहे. मित्रांनो, या बंदिनी सिनेमाच्या वेळी काहीतरी क्षुल्लक कारणावरून गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्यात काहीसे मतभेद निर्माण झाले होते. त्या दोघांमधील संवादच थांबला होता. आता खरी अडचण बिमल रॉय यांची झाली होती. त्यांना ज्या सिच्युएशनसाठी गाणं हवं होतं ते काही केल्यामुळे होत नव्हतं. त्यावेळी शैलेंद्र यांनीच गुलजार यांना बिमलदाकडे पाठवलं. त्या काळी गुलजार मुंबईत एक स्ट्रगलर होते, एका गॅरेजमध्ये काम करत होते. ते गॅरेजमध्ये जरी काम करत असले तरी त्यांचं पहिलं प्रेम साहित्यावरच होतं. शैलेंद्रसोबत त्यांची चांगली मैत्री होती, कारण ते दोघे इप्टाचे कार्यकर्ते होते. त्याचप्रमाणे बॉम्बे यूथ कॉयरचे ते सदस्य होते, ज्याची प्रमुख किशोर कुमारची पहिली पत्नी रुमादेवी होती. शैलेंद्रनेच गुलजार यांना बिमल रॉय यांना भेटायला पाठवले. त्या पद्धतीने गुलजार बिमलदांकडे गेले. त्यावेळी बिमलदा यांचे सहाय्यक देबू सेन तिथे बसले होते. जुजबी विचारपूस झाल्यानंतर बिमलदांनी देबूला बंगालीमध्ये विचारले, भद्रलोक वैष्णव कविता जानी. देबूने मग हसत हसत बिमल रॉय यांना सांगितलं, दादा गुलजार को बंगाली समजती है. आता मात्र बिमलदा ओशाळल्यागत झाले. मग त्यांनी गाण्याची सिच्युएशन गुलजार यांना सांगितली आणि त्यांना सचिनदेव बर्मन यांच्याकडे पाठवले. गुलजार आणि सचिनदेव बर्मन यांची ही पहिलीच भेट होती. त्यावेळी तिथे पंचम देखील उपस्थित होते. दादांची ट्यून तयार होतीच, त्यावर आता त्यांना शब्द लिहायचे होते. गुलजारांना शब्द लिहायला तसा वेळ लागला नाही, गाणं तयार झालं. आता ते बिमलदांना ऐकवायचं होतं. सचिनदांनी गुलजार यांना विचारलं, आप गा सकते हो क्या? बिमलदा को गाना सुनाना है. गुलजार म्हणाले, नाही गाना मेरे बस की बात नाही. त्यावर सचिंद म्हणाले, उडी बाबा तुम कैसा भी गाके सुनाएगा हमारा अच्छा ट्यून रिजेक्ट हो जाएगा. गुलजार यांना थोडंसं वाईट वाटलं, पण कलावंतांचं आपल्या निर्मितीवर किती प्रेम असतं हे त्यांना ठाऊक होतं. अशा पद्धतीने सचिनदेव बर्मन यांनी स्वतःच बिमल रॉय यांना ही ट्यून ऐकवली आणि त्यांना ती आवडली आणि लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये ते गाणं रेकॉर्ड झालं. गाण्याचे बोल होते, मोरा गोरा अंग लैले मुहे श्याम रंग दैले. आता आणखी एक अडचण निर्माण झाली. बिमल रॉय म्हणाले, ओ शरीफ घराने की लडकी घर के बाहर जाकर कैसा गाना गाएगी. सचिनदांनी ते गाणं आउटडोरच ला शूट होईल असं केलं होतं, कारण या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये त्यांनी निसर्गातील काही आवाज वापरले होते. यावर बरीच चर्चा झाली. मग बिमलदांचे सहाय्यक देबू सेन यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, दादा वो लड़की अपने घर में अपने पिताजी के साथ रहती है, कौन सी जवान लड़की पिता के सामने नाचते हुए गाएगी बताओ. ही मात्रा आता लागू पडली, ही मात्रा. आणि बिमलदा म्हणाले, अब तो लड़की घर के बाहर जाकर ही गाएगी. बिमलदांना गाणं आवडलं, त्यातील स्त्री सुलभ लज्जा तिची भावनिक आंदोलनं त्यांना खूप आवडली. गुलजार यांचं सिनेमातील हे पहिलं गाणं रसिकांपुढे आलं, मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दै दे. एका गाण्यावर किती बारकाईनं सर्व बाजूने चर्चा होत असते ते पहा. उगाच ही गाणी 50-50, 60-60, 70-70 वर्ष रसिकांच्या मनात राहतात ते उगाच नाही. पण गंमत म्हणजे हे गाणं जरी गुलजारचं पहिलं असलं तरी रसिकांपुढं पहिल्यांदा हे गाणं आलं नाही, कारण बंदिनी हा सिनेमा निर्मिती अवस्थेत थोडासा लांबला त्यामुळे तो पुढे 1963 साली प्रदर्शित झाला. त्यापूर्वीच बिमलदांचे दोन सिनेमे आधी रिलीज झाले. एक त्यापैकी होता काबुलीवाला. काबुलीवालाची गाणी खरं तर सिनेमे आधी रिलीज झाले. एक त्यापैकी होता काबुलीवाला. काबुलीवालाची गाणी खरं तर प्रेम धवन लिहिणार होता, पण प्रेम धवनच्या ऐवजी गुलजारने गाणं लिहिलं गंगा आये कहां से. आणखी एक बिमल रॉयचा चित्रपट त्या काळात आला होता प्रेमपत्र. या प्रेमपत्राची गाणी लिहिणार होते राजेंद्र कृष्ण, पण ती देखील गुलजार यांनीच लिहिली. म्हणजे गुलजारची पहिली तीन गाणी जी होती ती बदली गीतकार म्हणून आली होती, पण तिन्ही गाणी लोकप्रिय झाली. अशा पद्धतीने गुलजार यांचा सिनेमामध्ये प्रवेश झाला. पुढे 70-च्या दशकामध्ये गुलजार सिनेमाचं दिग्दर्शन करू लागले आणि मग मेरे अपने असेल, कोशिश, आंधी, नंतर अंगूर, इजाजत हे सगळे सिनेमे प्रचंड लोकप्रिय झाले. आज गुलजार यांचा जन्मदिवस, 88 वर्षाचे गुलजार झालेले आहेत. आपल्या रेडिओच्या वतीने, रेडिओ विश्वासच्या वतीने त्यांचं अभिष्ट चिंतन करताना हा गीतकार शतायुषी हो ही आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: वर्षांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात तिलक राज थापर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात तराना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गुलशन पावरा यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
2: लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. चित्रपट आहे आन दिलो सजना.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
7: विश्वास नाशिककरांचा।
6: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो। श्रोते हो, आपणास माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस नवनवीन विषय घेऊन येत असतो। याही वेळी आपण वेगळा विषय घेऊन आलोय, क्रिकेट काल आणि आज। या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्राचे माजी निवड समिती सदस्य आणि क्रीडक संस्थेचे क्रिकेट संचालक किरण जोशी, अर्थात केव्ही जोशी सर, यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। त्यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर। आपला आजचा विषय आहे क्रिकेट काल आणि आज। या विषयावर आपल्याला काय वाटतं?
1: काल आणि आज म्हणजे जे पूर्वीचं क्रिकेट होतं, जे आम्ही खेळत होतो, त्या फरक असा आहे की आताचं क्रिकेट खूप बदललेलं आहे। पूर्वीचं जे क्रिकेट होतं त्याच्यातला दोन मधला फरक सगळ्यात महत्वाचा असा आहे की पूर्वी फॅसिलिटी अजिबात नव्हत्या, काहीच नव्हतं। म्हणजे आता आपण जे काही इथे जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट बघतो, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, तेव्हा काहीच नव्हतं। तेव्हा फक्त बॅट बॉल आणि क्रिकेटचं किट, म्हणजे ते फक्त ग्राउंडवर जायचं, मेहनत करायची आणि त्याच्यावर सिलेक्शन वगैरे हे आपण बघायचो। आता फरक असा झाला आहे की आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेल सगळं मिळतं। म्हणजे साधं इकडे आपण आताच्या ज्या प्रॅक्टिस होतात त्याच्यासाठी वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स, किंवा आता तुमची बॅट सरळ येते की नाही त्याच्यासाठी एक डिव्हाइस निघालंय की ते बॅटला लावलं मागे की तुमचं बॅट कुठल्या अँगलनी जाते, सरळ जाते की नाही, हे सर्व कळतं। पूर्वी तसं काहीच नव्हतं, पण पूर्वीचं एक असं आताही हार्डवर्क आहे, माग पूर्वी पण होतं, पण पूर्वी फक्त आणि फक्त हार्डवर्क वर व्हायचं, आता इतर गोष्टी पण त्याच्यात आल्या आहेत।
0: सर आपण जर बघितलं की क्रिकेट जे तुमच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात बघितलं तर एक फास्टर बॉलर, म्हणजे भारतातलं बघितलं तर फास्टर बॉलरची मध्यंतरी कमतरता होती, त्याच्यानंतर परत फास्टर बॉलर आले, परत चालू झाले, म्हणजे परत मागे पुढे हा काळ चाललाच होता। त्याविषयी काय म्हणतो? म्हणजे कपिल देव पासून जर म्हटलं तर आपण
1: हो, आता खरं म्हणजे भारतात तसे पेस बॉलर आधी नव्हतेच। आपल्याकडे चंद्रा, विधी, प्रसन्ना, व्यंकट राघवन हे असे होते, तेव्हा फास्ट बॉलर फक्त नावाला असायचे, कधी कधी अबिद अली टीम मध्ये असायचा, कधी करसन गावरी वगैरे, पण मग तेव्हा स्ट्रेंथ सगळी स्पिनरची असल्यामुळे, म्हणजे तेव्हा आपल्या विकेट्स पण तशाच बनायच्या। मला आठवतंय कधी कधी गावस्करनी 2-3 ओव्हर्स अशा नवीन बॉल जुना करण्यासाठी टाकलायत। मग खरा उदय कधी झाला की नंतर कपिल देव आला, महेंद्र रामानाथ टाकायचा, मदनलाल आला, रॉजर विन्नी वगैरे आले, पण त्यातनं मोठं नाव कमवलं ऍज अ बॉलर हे कपिल देवनी। आणि आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जे भारतातलं क्रिकेट फोफावलं, मग तिथे खूप चांगले चांगले पेस बॉलर्स आले, त्याच्यात आपल्याला जवागर श्रीनाथ आला, त्याच्यात व्यंकटेश प्रसाद आला, जहीर खान आला, मग लाईनी तर सगळे खूप चांगले चांगले बॉलर्स आले।
0: सर आपण 1983 चा विश्वचषक म्हणतात, 1983 नंतर भारतातला जी हवा आहे ती बदलली असे म्हणता येईल का क्रिकेट?
1: 100%। मग तेव्हापासून तर एकदम लोक क्रिकेट, म्हणजे क्रिकेट बघायला आणि मुख्य म्हणजे लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये असं एक सगळं असाल की मला पण क्रिकेटर बनायला पाहिजे, मलाही क्रिकेट खेळायचंय, बघायचंय ना, भारतात प्रचंड लोकप्रियता आली। आधी पण होतीच, पण आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो काही जल्लोष आपणही बघितला त्याचा निश्चित परिणाम झाला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे खूप चांगले चांगले क्रिकेटर्स उदयास आले।
0: आता ह्याच बाजूने आपण जर बघितलं तर याला एक आणखीन एक जोड मिळाली, म्हणजे पूर्वी रेडिओ होता आकाशवाणी, त्याला साथ मिळाली ती दूरदर्शन
1: टीव्हीची, बरोबर,
0: त्याच्यामुळे क्रिकेटचा विकास झाला भारतात असं म्हणावं का?
1: हो ना, कारण आता मला आठवतं जेव्हा आपण 83 झाली वर्ल्ड कप जिंकला तेव्हा नुकतेच टीव्ही आलेले होते। मला आठवतं की आम्ही सार्वजनिक टीव्ही जिथे ठेवलंय सातपूरला तिथे जाऊन मॅचेस बघायचो. रेडिओवरचं तर होतच, रेडिओचे आज सुद्धा त्याचं इम्पॉर्टन्स तेवढंच आहे जेवढं आधी होतं. टीव्हीवर आता काय होतं की आपल्याला लाईव्ह बघता येतं नक्की कसं आउट झालाय, नक्की कशी विकेट गेली, कशी बाउंड्री मारली आहे, कसे जिंकलेत, परत परत त्याचे ऍक्शन रिप्ले वगैरे बघता येतात. तर तो खूप फरक पडलाय. मग आता लहान मुलं सुद्धा जर बघितलं ना तर ते आपल्याला ऍक्शन्स करून दाखवतं की असा आउट झाला. पूर्वी हे काहीच नव्हतं.
0: बरोबर. पूर्वी जे आपण आकाशवाणीवर जो मॅचेस बघायचो ते समालोचक समालोचन करायचे त्यावेळेस आपल्याला अंदाज लावून वाटायचं की अरे हा असं शॉट मारला येईल, त्यांनी तशी बॉलिंग टाकली, बाउन्स टाकलाय. त्यानंतर दूरदर्शनचं आपल्याला पाहायला मिळतं.
1: तेव्हा सुरेश सरय्या आणि हे दोषी सुशील दोषी हे फार लोकप्रिय आनंद सेटलवाड, पण ते जी कॉमेंट्री करायचे ना ते अशी कॉमेंट्री असायची की जवळजवळ ते सगळं काय झालं असेल हे चित्र डोळ्यासमोर यायचं. आणि मग टीव्ही वगैरे आल्यानंतर मग त्याच्यात खूप मोठी भर पडली. मग आपल्याला प्रत्यक्षच बघायला मिळतं की कसा बॉल पडला, कशी मुवमेंट झाली, कसा खेळलाय, कसा आउट झाला, कशा बाउंड्री मारली, हे सगळं म्हणजे हा फरक आहेच. पण त्याकाळी सुद्धा ते कॉमेंटेटर जे करायचे कॉमेंट्री करायचे जवळजवळ तसं चित्र डोळ्यासमोर येत होत.
0: तर ज्यावेळेस टीव्ही आला त्याच्यानंतर माझ्या मते तरुणांमध्ये किंवा मध्यवयस्कर जे असतील त्यांच्यामध्ये क्रिकेटचं ज्ञान होतं, परंतु टीव्हीने अनेक लहान मुलांना पण क्रिकेटचं वेड लावलं, तिथून क्रिकेट आणखीन फोफवलं असं म्हणतो.
1: हो निश्चितच. म्हणजे मला पण आठवतं मी स्वतः आपण ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा रॉथमन्स ट्रॉफी ते जिंकली आपण, रविशास्त्री लावडी मिळाली, तेव्हा मला आठवतं की टीव्ही होता त्यामुळे आम्ही पहाटे साडेचारला उठून टीव्ही समोर बसायचो मॅचेस बघायला आणि बॉल टू बॉल मॅच बघायचो. आणि आता हे घरोघरी टीव्ही आले ना नंतर.
0: बरोबर.
1: मग प्रत्येक घरात लहान मुलं टीव्ही आणि क्रिकेट, हे नक्की त्याचा फायदा पण झाला निश्चित. त्याच्यात आपल्याला चांगले चांगले प्लेयर्स उदयास आले. कारण मग कसं की इच्छाशक्ती वाढली, मग आई वडिलांनाही जरा वाटायला लागलं की अरे त्याला क्रिकेट याला आवड आहे, त्याला आपण शिकवू वगैरे. त्यामुळे त्यांचा निश्चित फायदा झालाच आहे नक्की.
0: सर क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट संपलं, म्हणजे संपलं नाही म्हणताय ना, क्रिकेट कसोटी क्रिकेट थोडं मागे पडलं आणि त्याच्यानंतर एक दिवसीय क्रिकेट आलं.
1: हो.
0: आता एक दिवसीय क्रिकेट थोडं मागे पडत, मागे पण नाही म्हणता येईल पण बऱ्यापैकी चालू
1: आहे, पण
0: थोडं तो मागे चाललाय असं म्हणून तिला जी हे मिळतंय लोकप्रियता मिळतीय मला. पण
1: आता काय झालंय की टेस्ट क्रिकेट खरं म्हणजे माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत की टेस्ट क्रिकेट हे खरं क्रिकेट आहे, जिथे टेक्निक वापरून खेळावं लागतं, तुम्हाला तुमचा स्टॅमिना लागतो, 5 दिवस तुम्हाला ग्राउंडवर खेळावं लागतं, त्याच्यात तुमचं जे टेक्निक आहे त्याचं तुमची परीक्षा होते. पण काळानुरूप वन डे क्रिकेट आलं, त्याचं एक कारण असं की एका दिवसात रिझल्ट मिळायला लागले, मग एक दिवसाची मॅच बघायला मग गर्दी व्हायला लागली, कारण नंतर टेस्ट क्रिकेट बघायला गर्दी कमी व्हायला लागली, 5-5 दिवस लोकांना काढता येईना. वन डे क्रिकेट आल्यानंतर परत आता T20 आली, T20 तुम्हाला 4 तासात रिझल्ट.
0: बरोबर.
1: त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय झालं की आपण त्याच्यातही वर्ल्ड कप जिंकले, परत त्याचं वेळ जास्त वाढला आपल्याकडे भारतात, आणि आता 4 तासात जर रिझल्ट मिळतात त्याच्यासाठी आपण बघतो स्टेडियम गच्च भरलेले असतात.
0: बरोबर.
1: पण रिझन हेच की फास्ट गेम तुम्हाला बघायला मिळतो, बाउंड्री सिक्सर्स, आणि थोड्या वेळामध्ये म्हणजे 4-5 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो.
0: सर जसं कॅरी पॅकरने क्रिकेट आणलं होतं फास्ट क्रिकेट, तसंच क्रिकेट ICLने आणलं होतं.
1: बरोबर.
0: ICLला मात देण्यासाठी IPL चालू झालं.
1: IPL सुरू झालं. बरोबर.
0: आपण काय सांगाल याच्यावर?
1: बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते. आधी आयसीएल आलं त्याला बीसीसीआयनी मोठ्या प्रमाणावर आयपीएल भरून त्याला संपवलं. कारण आयसीएल हे ऑथराइज नव्हतं, बीसीसीआयच्या कुठल्याही अपिलेशन शिवाय ते झालेलं होतं. ते कालांतराने ते सगळं बंद पडलं आणि आयपीएल जी पहिली झाली त्याच्यात एवढा सक्सेस मिळाला ऑर्गनायझेशनमध्ये की आता दरवर्षी आपणही बघतो की प्रचंड गर्दी असते. आणि त्याचा एक फायदा असा झाला पण की प्लेयर्सला पैसे मिळायला लागले. त्यांना मुख्य म्हणजे काय असतं, आता क्रिकेट आपण म्हणतो कुठलाही गेम खेळलो तरी एक आपल्या वयाच्या 30-35 वर्ष 37-37 पर्यंत, पण नंतर तुमच्या स्टॅबिलिटीचं काय. मग जर आता याच्यात जर त्यांना समजा आता आत्ताचीच गोष्ट आहे की मिनिमम 30 लॅक्स त्यांना द्यायचे असतात प्लेयरला, अगदी अंडर 19 अगदी बेसिक प्राइस, तर मग असे प्लेयर्सचा जर पैसे मिळाले तर निदान त्यांचा भविष्यासाठी त्याचा त्यांना उपयोग करता येतो. त्याचं एक हे चांगलं झालंय की प्लेयर्सला खेळण्याबद्दल त्याचा काहीतरी फायदा, पैसे मिळायला लागले.
0: हो, आपण आता T20 विचार करतोय. आयपीएल चालू झाली किंवा त्याच्या आधी आपला 2007 विश्वचषक आपण T20 जिंकला, त्याच्यानंतर आणखी T20 क्रिकेटला जे यश मिळायला पाहिजे होते ते भारतात खऱ्या अर्थाने मिळायला लागलं, त्याला कारणीभूत आपण म्हणता येईल का की T20 विश्वचषक जिंकला हा आपल्यासाठी फायदेशीर ठरला?
1: तो फायदेशीर ठरलाच. आणि त्याच्यात काय झालं की टेस्ट क्रिकेट वेगळं होतं, वन डे क्रिकेट थोडं त्यापेक्षा वेगळं फास्ट, पण T20 मध्ये आपल्याला भारतात जिथे जिथे काही टॅलेंट असेल हे थोडस टेक्निक गोष्ट वेगळी ठेवून पण रिझल्ट की हिटिंग करणारे बॅट्समन किंवा एकदम अॅक्युरेट बॉलिंग टाकणारे बॉलर्स हे त्यांना संधी मिळायला लागली. आणि आपल्या भरपूर प्लेयर्स मध्ये तो वर्ल्ड कप जिंकल्याचा फायदा नक्की झाला आपल्याला. आणि मग त्याच्याकडे T20 प्लेयर्स आकर्षित झाले.
0: याच पुढे आपण जाऊन म्हणता येईल का जर T20 क्रिकेटमध्ये जो 2007 आपण विश्वचषक जिंकला तो तरुणांचा भरणा होता क्रिकेटमध्ये, आणि यावेळेस नक्की शिक्कामोर्तब झाला का हा खेळ तरुणांचा आहे, जो फास्ट गेम आहे तरुणांचा आहे. त्यामुळे आपण वेस्ट इंडिजमध्येच 2007 विश्वचषक हारलो होतो आपण, तर आपल्याला पहिल्यांदाच बांगलादेशकडून पराभूत व्हावं लागलं आणि त्यातच आपण बाद फेरीमध्येच बाद झालो. आपल्या राहिल्या साहिल्या आशा सर्व संपुष्टात आल्या आणि 2007 त्याच वर्ष माझ्यामध्ये T20 विश्वचषक होता आणि त्यात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने भारताला विश्वचषक जिंकून दिला. हा खेळ तरुणांचा म्हणता येईल का जो स्टार्टचे जे तरुण आहे 18-25-30 वयोगटातले त्यांच्यासाठी T20 विश्वचषक
1: नक्कीच तो फरक आहे. कारण काय होतं की T20 मध्ये हा फास्ट गेम आहे, तुमची फिल्डिंग चांगली पाहिजे, तुमची रनिंग बेंचची विकेट चांगली पाहिजे आणि तिथे प्रत्येक रनला महत्व आहे, प्रत्येक बॉल चांगला टाकायचा आहे, एक मेडन बॉल सुद्धा फरक करतो. नक्कीच इथे तरुणांसाठी निश्चित मोठी संधी असते. आणि असं म्हणजे आता काही जे प्लेयर्स आहेत, आता उदाहरणार्थ आपले रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांच्या एक्सेप्शनल केसेस आहेत, याचं कारण तरुणांचा तर आहेच पण त्याचबरोबर फिटनेसचा पण गेम आहे. तुमचा फिटनेस चांगला तर तुम्ही T20 खेळू शकता चांगलं. पण एक ते बरोबर आहे की तरुणांसाठी जास्त फायदेशीर आहे कारण ते क्विक असतात, त्यांचे मुवमेंट फास्ट होतात, धावणं असतं, सगळंच असतं, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच फायदा आहे. पण ज्याच्याकडे फिटनेस आहे आणि टॅलेंट आहे त्याच्यासाठी सुद्धा T20 तेवढंच फायदेशीर, तो फायदेशीर ठरू शकतो.
0: बरोबर सर, आज आपण आमच्याशी गप्पा मारल्या, क्रिकेट काल आणि आज या विषयावर आपण चर्चा केली. हाच विषय आपण पुढच्या आठवड्यात देखील घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि हे वेळेचं बंधन पाळून आपण आज इथं कार्यक्रमाला पूर्णविराम देऊया. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026 प्रवेश फी 50 रुपये रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास
4: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं घराना या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत, हीना या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: हिना या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
0: द्या. आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो जासूस या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ऐतबार या चित्रपटामधलं गीत शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके, सुंदर, अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा, तेही बजेट मध्ये, आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
1: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात असली नकली या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे SH बिहारी यांची. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल, शब्बीर कुमार आणि लक्ष्मीकांत यांच्या आवाजात.

जल्दी।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आपण ऐकणार आहोत जागीर या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत, शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषणं अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषणं अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान, कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते, तसेच दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हं. जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो, तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र व्यवस्थित गोळा करून ठेवले की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली आहे की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारे आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती, त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग. असं त्याचं नाव आहे. हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक व्हिलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम, इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचं असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावी, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला त्रास मात्र आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 degree पासून ते 20 degree पर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्राय करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळाचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे. तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत. आणि कोरियात भरपूर चालावे लागते, त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त घेऊ जास्ती मित म्हणून काहीच घेऊन जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी, असा आजचा हा भाग झाला, आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद, नमस्कार.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा. ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
4: हर रोज जब सूरज गुरूब होता वो उसी पुल पर खड़ी उसका इंतजार करती, लेकिन वो नहीं आया. एक बार फिर जिंदगी का हाथ उसकी उंगलियों से छूटने लगा. सनसेट के रंग भी कितने कच्चे होते हैं.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: बिल या वस्तू कानातले,
6: पहिल्या पगारातून आईसाठी
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी
5: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
7: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
8: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
8: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।
10: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
11: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आजचे आपले गीत आहे 1960 सालातील परख या हिंदी चित्रपटातील। गाण्याचे बोल आहेत, ओ सजना बरखा बहार आई। लता मंगेशकर यांनी गायलेले हे अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि सदाबहार गाणे आहे। शास्त्रीय संगीतावर आधारित असलेले हे गाणे लोकांना अतिशय मनापासून आवडले। गाण्याचे संगीतकार आहेत संगीतकार सलील चौधरीजी, तर गीतकार आहेत शैलेंद्रजी। पावसाळ्यात हे गाणे रेडिओवर हमखास आपणास ऐकायला मिळते। हे गाणे खमाश थाटावर आधारित आहे। खमाश थाटातीलच 2 राग या गाण्यासाठी वापरले गेले आहेत। गाण्याचा मुखडा आहे खमाज रागावर आधारित, तर कडवे हे खमाश थाटातीलच 2 राग जो कलावती या नावाने ओळखला जातो त्या रागावर आधारित किंवा त्या रागाच्या अंगाने या गाण्याचे कडवे जाते। तर बघूयात हे गाणे खमाज आणि कलावती या 2 रागांवर कशा पद्धतीने आधारले गेले आहे। ओ सजना ह्या गाण्याचा मुखडा ज्या रागावर आधारित आहे अशा खमाज रागाची आता आपण माहिती बघूयात। हा राग हा खमाज थाटातूनच उत्पन्न होतो, त्यामुळे याला खमाज थाटाचा आश्रय राग असेही म्हटले जाते। रागाचा वादी आहे ग गंधार, तर संवादी आहे नी अर्थात निषाद। या रागात 2 निषादांचा वापर केला जातो, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद। त्यामुळे नियमानुसार जेव्हा एखाद्या स्वराचे 2 रूपं वापरली जातात तेव्हा त्याचा शुद्ध रूप हे आरोहात घेतले जाते तर कोमल रूप हे अवरोहात घेतले जाते। त्यामुळे या रागाच्या आरोहात शुद्ध निषादाचा वापर होतो तर अवरोहामध्ये कोमल निषादाचा वापर होतो। या रागाच्या आरोहामध्ये ऋषभ अर्थात रे हा वर्ज्य आहे, तर अवरोहामध्ये सगळे स्वर घेतले जातात, त्यामुळे या रागाची जाती षाडव संपूर्ण अशी होते। रागाचा गान समय आहे रात्रीचा दुसरा प्रहर. रागाचा रस आहे हा शृंगार रसप्रधान राग आहे. ठुमरीसाठी या रागाचा जास्त वापर केला जातो. हा राग हा पूर्वांग प्रधान राग आहे कारण या रागाचा वादी ग हा पूर्वांगात येतो, त्यामुळे हा पूर्वांग प्रधान राग म्हटला जातो. रागाचे न्यास स्वर आहेत सा ग आणि प. रागाचे आरोह अवरोह आणि पकड अर्थात मुख्य अंग बघूयात. आरोह आहे

इथे शुद्ध निषादाचा वापर केला आहे. तर अवरोहामध्ये कोमल निषादाचा वापर केला गेला आहे. अवरोह बघूयात. कोमल निषाद आहे.

पकड बघूया. पकड ही दोन प्रकारे घेतली गेली आहे. पहिला प्रकार जो आहे तो असा

ओ सजना या रागाचा अंतरा किंवा कडवे ज्या रागावर आधारित आहे तो कलावती राग. आता आपण बघूयात कलावती रागाचा थाट देखील खमाज थाट आहे. काही जाणकारांच्या मते याचा वादी स्वर प आणि संवादी स्वर सा आहे, तर काही लोक याला सा हा वादी आणि प हा संवादी मानतात. तर इतर काही जाणकार आहेत त्यांच्या मते ग हा वादी आणि ध हा संवादी.

वादी आहे. या रागाची जाती ही ओडव ओडव आहे. रागात मध्ये वर्जित स्वर रे आणि म आहेत. दोन स्वर वर्जित आहेत आणि रागामध्ये पाच स्वर वापरले गेले आहेत, त्यामुळे या रागाची जाती ओडव ओडव होते. रागामध्ये कोमल निषादाचा वापर होतो आणि इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. रागाचा गान समय हा काही जाणकारांच्या मते रात्रीचा प्रथम प्रहर आहे, तर काही जाणकारांच्या मते रात्रीचा द्वितीय प्रहर आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रहरात हा राग गायला जातो. रागाचे आरोह अवरोह बघूयात.

अशा पद्धतीने आरोहो अवरोहो घेतात. रागाची पकड बघूया. पहिली पकड जी अनेक जाणकार घेतात,

अशा प्रकारे कडव्यामध्ये कलावती रागाचा देखील थोडा वापर दिसून येतो, अर्थात खमाज राग देखील या कडव्यामध्ये वापरला गेलेला आहे, कारण याच्यामध्ये मध्यमाचा वापर देखील दिसून येतो. तर ऐकूयात राग खमाज आणि राग कलावती या खमाज थाटातील दोन रागांवर आधारित हे वर्षा ऋतूतील खास गाणे, जे गायले आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत दिले आहे सलील चौधरी यांनी. ओ सजना बरखा बहार आई, आज गात आहेत सौ अनघा निमगावकर.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद. हे गीत आपण ऐकणार आहोत बेटा या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स
2: नमस्कार मी स्वप्नील जोशी तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज
3: हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. गीतारा संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आपस की बात या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत संगीतकार अंजान

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत देवता या चित्रपटामधलं.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: चलते चलते या चित्रपटामधलं अभिजित यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार जतीन ललित।

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं उत्तरा केळकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: आशिक,
1: दिल भर
0: आशिक हो तो ऐसा हो
1: कि दिल भर हो तो ऐसी हो।
2: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आपकी फरमाइश. श्रोते हो, तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: क्या हुआ?
5: वो तो
4: क्यूट है ना.
5: अरे पहलवान है.
4: पर तुमसे प्यार करती है.
5: हो नहीं सकता.
4: और तुम्हें भी उससे प्यार करना चाहिए.
5: हो नहीं सकता.
4: वो तुम्हें पकड़ने यही आ रही है.
5: ये हो नहीं सकता.
6: होने को तो कुछ भी हो सकता है.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते आहेत सुहास जोशी। रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित। त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत। तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून।

0: फोनचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: श्रोतेहो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात.
1: जय जय रघुवीर समर्थ. मनोबोध श्लोक 143. अविद्या

परी सत्य मिथ्या असे कोण जाणे श्री राम। श्रोते हो, माणसाला इंद्रिये, मन, बुद्धी ही ज्ञान ग्रहणाची सगळी साधने उपलब्ध आहे, परंतु त्यावर मायेचे म्हणजे अज्ञानाचे, भौतिक सुखाचे आवरण आहे, म्हणून सत्य जे काही आहे ते माणूस पाहू शकत नाही। एकूण 14 विद्या आणि 64 कला आहेत। 14 विद्येपैकी अध्यात्मविद्येला भगवंताने स्वतःची विभूती मानले आहे। आजच्या काळात म्हणायचं झालं तर अकॅडमिक्स करिअर, सॉफ्टवेअर मध्ये करिअर केल्याने माणसाला सुखासीन आयुष्य म्हणजे लक्झरियस आयुष्य जगता येतं। काही प्रमाणात त्याची बौद्धिक तहानी भागेल, पण या भौतिक सुखामध्ये त्याच्या वृत्तीमध्ये अथवा स्वभावामध्ये फारसा बदल होणार नाही। मात्र अध्यात्मविद्येने माणसाचे जीवन अमूलाग्र बदलते। भौतिक सुखाने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्राविण्याने माणसाचा अहंकार वाढत जातो, तो प्रपंचामध्ये अधिकच गुंतत जातो। उदाहरणार्थ ज्ञानाचं साधन म्हणून वैज्ञानिकांनी दूरदर्शनचा शोध लावला, पण त्याचा वापर करमणुकीसाठी जास्त केला जातो। हीच गोष्ट मोबाईल फोनची आहे। त्याची आवश्यकता, गरज ही बाजूलाच राहिली। लोक त्याच्या इतके आहारी गेलेत की शेजारच्या माणसाशी संवाद सुद्धा साधू शकत नाहीत। देहबुद्धी हा भ्रम आहे, यामुळे आपल्या हिताच्या गोष्टी लक्षात येत नाही, ज्यामुळे वासना वाढतील, भ्रम वाढतील, याच गोष्टी आपल्याला आवडतात आणि या भ्रमाचा हा भयानक परिणाम आहे। श्रोते हो, परीक्षेविन बांधले दृढ नाणे हा चरण फार मोलाचा आहे या श्लोकामध्ये। प्रत्येकाला सुख हवं असतं, पण दुर्दैवाने माणूस सुखासाठी दुःखदायक गोष्टीवर अवलंबून राहतो आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून जीवनाचे प्रश्न सोडवायला जातो। मग होतं काय, निवडच चुकल्याने फार मोठं दुःख वाटायला येतं। काय होतं श्रोते हो, वकिलाचा भरोसा वाटतो पण आपल्या माणसाचा भरोसा वाटत नाही, नातेवाईकांचा भरोसा वाटतो पण भगवंताचा भरोसा वाटत नाही। महाभारतात धृतराष्ट्राला दुर्योधन जवळचा वाटला पण श्रीकृष्ण जवळचा वाटला नाही। माणसाला विषय सुखच खरं वाट, आत्मसुख खरं वाटत नाही। खोटं नाणं व्यवहारात चालत नाही तर भगवंताजवळ कसं चालेल? श्रोते हो, हे बघा, मी जर बँकेत भरावास नेलेली नोट खोटी निघाली तर ती भरली जात नाही, तेव्हा माझा तोटा होतोच। पण तुमच्याकडे ही नोट कुठून आली, कशी आली, अशा आडव्या तेवढ्या प्रश्नांना मला उत्तर द्यावी लागतात। असंच आपलं होतं। आपल्या इंद्रियांच्या अनुकूल प्रतिकूल या संवेदना तात्कालिक असतात, त्यावरून जर आपण नियम केले तर अपाय घडतो। मग आपले हे नियम कसोटीला उतरणारे हवेत, म्हणून समर्थ आपल्याला सावध पण सांगतात। आणि सावधपण म्हणजे हेच की परीक्षा केल्यापासून कुठलीही गोष्ट खरी करू नका, सिद्ध करायला जाऊ नका। आधी परीक्षा करा, ती खरी खोटी तपासून बघा आणि मग सावधपणे व्यवहार करा, हे समर्थ आपल्या ह्याच्यातून सांगतात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: श्रोत्यो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ते तुळशीबद्दल, अर्थातच तुळशी पत्रांबद्दल. तुळस ही कायमच प्रत्येक घराचा अविभाज्य घटक. अगदी मोठं अंगण जरी नसलं तरी पण घराच्या बाजूला टेरेसमध्ये पॅसेजमध्ये तुळशीचं रोप आपण कायमच लावत असतो. तुळशीची महती, तुळशीची योग्यता आपण वेगवेगळ्या माध्यमातून जाणून घेतलेली असते, म्हणूनच तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांना जी तुळस प्रिय होती ती तुळस मानवी जातीला सुद्धा अत्यंत उपयुक्त आणि कायमच हितकारक अशीच आहे. तुळशीचा सगळ्यात प्रसिद्ध गुणधर्म म्हणजे सर्दी, कफ, तापावरचं प्रभावी औषध. पावसाळ्याच्या दिवसात जर घरामध्ये तुळस असली तर या तुळशीचे अनेक वेगवेगळे उपयोग आपल्याला करता येतात. त्वचा विकारांवरती सुद्धा तुळशीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. औषधी दृष्ट्या तुळशीची पानं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रीय कारणांसाठी आणि आरोग्यासाठी वापरली जातात. श्वसनाचे, पचनाचे आणि वेगवेगळ्या त्वचा रोगांच्या उपचारांमध्ये प्रथम उपचार म्हणून तुळशीचा वापर केला जातो. तुळशीच्या रोपांमध्ये व्हिटॅमिन सी आणि युजेनॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाला फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवतात असं सुद्धा सांगितलं जातं. युजेनॉलच्या माध्यमातून रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास

सुद्धा उपयोग होतो असंही तज्ज्ञ सांगतात. तुळस ही सौंदर्यवर्धक, वृद्धत्व विरोधी अशी सुद्धा आहे. म्हणूनच व्हिटॅमिन सी, ए, फायटोन्युट्रिएंट्स हे उत्तम अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. तुळस ही सौम्य मूत्रवर्धक, विषारी पदार्थ काढून टाकणारी, शरीरातल्या युरिक ऍसिडची पातळी कमी करणारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. एक प्रकारे शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात सुद्धा तुळशीचा वापर केला जातो. मायग्रेनच्या वेदना सुद्धा तुळशीमुळे कमी होतात असंही सांगितलं जातं. त्वचेच्या संबंधित असणाऱ्या मुरुम, पुटकळ्या याच्यावरही सुद्धा तुळशीच्या तेलाचा, तुळशीच्या पाल्याचा महत्वाचा उपयोग होतो. त्याचबरोबर डोळ्यांचं आरोग्य सुधारावं यासाठी सुद्धा वापरली जाते. तुळस हे एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आणि तोंडासाठी जंतुनाशक म्हणून सुद्धा वापरली जाते. तोंडाची दुर्गंधी, दातांमधले बॅक्टेरिया, दातांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा तुळस वापरली जाते. जीवाणूजन्य, बुरशीजन्य, संसर्गजन्य रोग बरे करणं हे सुद्धा तुळशीच्या माध्यमातून शक्य होतं. व्हिटॅमिन केचा उत्तम स्रोत म्हणून सुद्धा तुळशीकडे पाहिलं जातं. तर मंडळी, असं हे तुळशीचं रोप आपण घरोघरी लावायला हवं आणि अर्थातच त्याच्या योगे आपण आपल्या घरातलं वातावरण शुद्ध आणि प्रसन्न ठेवायला हवं. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वनस्पतींची माहिती आम्ही प्रमाणित साईट्सवरनं, त्याचबरोबर वेगवेगळ्या आयुर्वेदिक पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहोत. मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: तुमचे बिल या वस्तू कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी
3: संधीची पळी
4: बाबांना पूजेसाठी
3: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न.
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक भयानक गूढ कथा, चकवा. राज हा पुण्यातील एक यशस्वी ठेकेदार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळी गावाजवळ एका मोठ्या इको रिसॉर्टचं बांधकाम होणार होतं आणि त्या कामासंबंधीची एक महत्वाची बैठक दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता होती. राजला सकाळी पुण्याहून निघून मीटिंगला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आदल्या दिवशीच निघायचं ठरवलं आणि हिवाळीजवळच्या एका छोट्याशा होमस्टेमध्ये त्याने खोली बुक केली. संध्याकाळी 6 वाजता घरातून निघताना नेहाने त्याच्या हातात थर्मास दिला. राजने थर्मास हातात घेत विचारलं, हा कशाला? चहा आहे वाटेत उपयोगीकडे. राज हसला, अगं पुण्यापासून कोकणापर्यंतच्या चहाच्या टप्प्या बंद झाल्या की काय? वाटेत उपयोगी पडेल, असू दे, नेहा म्हणाले. राजने थर्मास गाडीत ठेवला. तो गाडी सुरू करणार तेवढ्यात नेहा म्हणाले, राज काय? दोडा मार्गच्या पुढे रात्री जपून जा. का? माझ्या मैत्रिणीकडून ऐकलंय तिकडे एक देवराई आहे, रात्री त्या भागात चकवा लागतो म्हणे. राज मोठ्याने हसला, नेहा माझ्याकडे 5G आहे, गुगल मॅप्स आहे, GPS आहे, चकवा मला कसं लागणार? नेहा हसली, मी चकव्यावर विश्वास ठेवते असं नाही पण तरीही काळजी घे, रस्ता अनोळखी आहे, थकवा आला तर गाडी थांबो, फ्रेश हो आणि मग पुढे जा. राजने मान डोलवली, पोहोचलो की फोन करतो, असं म्हणत राज निघाले. नेहा मात्र बराच वेळ गेटपाशी उभी राहून गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिली. सातारा, कराड, कोल्हापूर प्रवास व्यवस्थित चालला होता. रात्री साधारण 11:30 सुमारास तो दोडा मार्गला पोहोचला. त्याने गुगल मॅप्सवर होमस्टेचा पत्ता टाकला. स्क्रीनवर दिसत होतं पोहोचण्यास लागणारा वेळ 25 मिनिटे. राज मनातल्या मनात म्हणाला, नेहा उगीच काळजी करते. गाडी पुढे निघाली. दोडा मार्ग मागे पडताच आजूबाजूला दिसणारी कौलारू घरं कमी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडं वाढत गेली. पुढे काही अंतरावर दाट देवराई सुरू झाली. रस्त्यावर दिवे नव्हते. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. प्रकाश होता तो फक्त गाडीच्या हेडलाईटचा. राजने गाडीचा वेग थोडा कमी केला. मोबाईलला नेटवर्क होतं आणि गुगल मॅप्स व्यवस्थित चालू होतं. गुगल मॅप्सने सांगितलं, 500 मीटर पुढे उजवीकडे वळा. राजने गाडी उजवीकडे वळवली. काही मिनिटांनी पुन्हा आवाज आला, पुढे उजवीकडे वळा. राजने पुन्हा गाडी वळवली. 10 मिनिटांनी समोर एक दगडी फलक दिसला, देवराई क्षेत्र. राजच्या भुवया उंचावलं. त्याने मोबाईल पाहिला, निळी रेषा व्यवस्थित पुढे जात होती. तो पुढे निघाला. 10 मिनिटांनी पुन्हा तोच फलक दिसला, देवराई क्षेत्र. राजने गाडी थांबवली. आजूबाजूला कोणीही नव्हतं. दूरवरही मानवी वस्तीची कोणतीही खूण नव्हती. गुगल मॅप सांगत होत सरळ पुढे जा. राज पुढे गेला, पण काही वेळाने पुन्हा तोच फलक दिसला, देवराई क्षेत्र. पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं, दुसऱ्यांदा त्याला शंका आली, तिसऱ्यांदा मात्र त्याच्या पोटात गोळा आला. त्याने गुगल मॅप्स बंद करून पुन्हा सुरू केलं. लोकेशन तपासलं, नेटवर्क होतं, GPS सुरू होतं. तो पुन्हा निघाला. चौथ्यांदा फलक, देवराई क्षेत्र. आता राजने गाडी थांबवली, इंजिन बंद केलं, गाडी पूर्ण शांतता पसरली. त्याने मोबाईल हातात घेतला, होमस्टेच्या मालकाला फोन लावला, पण फोन लागला नाही. राजने नेहाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण हा कॉलही लागला नाही. राजने पुन्हा गाडी सुरू केली. 5व्यांदा तोच फलक, देवराई क्षेत्र.

0: घड्याळात 12:40 झाली होती. राजने स्टिअरिंगवर कपाळ टेकवलं. त्याच्या मनात नेहाच आवाज घुमला, दोडा मार्गच्या पुढे सकवा लागतो म्हणे. हे शक्य नाही, राज म्हणाला. तेवढ्यात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशाच्या पलीकडे त्याला मंद पिवळसर उजेड दिसला. राजने आशेने तिकडे पाहिलं. दाट झाडांच्या आड एक छोटीशी कौलारू झोपडी दिसत होती. बाहेर एक कंदील होता. इतक्या रात्री इतक्या जंगलात? राजला आश्चर्य वाटलं, पण त्याच वेळी त्याला हायसेही वाटलं. त्याने गाडी त्या झोपडीच्या दिशेने घेतली. झोपडीसमोर एक पांढरा हाफ शर्ट, पांढरी हाफ पॅन्ट, पांढरी टोपी आणि पांढरी दाढी असलेला वृद्ध इसम बसला होता. कंदिलाच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. राजने खिडकीची काच खाली केली. काका, वृद्धाने मान वर केली. तो काही क्षण राजकडे नुसता पाहत राहिला. राजने विचारले, चहा मिळेल का? वृद्धाने शांतपणे विचारलं, तुला चकवा लागला का? राजच्या अंगावर काटा आला. तुम्हाला कसं कळलं? वृद्ध हलकस हसला. अरे, चेहऱ्यावर दिसत तुझ्या. त्याने अर्ध्या मिनिटातच चहा आणला. जणू चहा तयारच होता. राजने एक घोट घेतला. चहाची चव ओळखीची वाटत होती. अगदी नेहा करते तसा चहा. वृद्धाने विचारलं, हिवाळ्याला जायचं ना? राजने मान डोलावले. वृद्ध पुढे म्हणाला, या पुढे दोन रस्ते आहेत, दोन्ही गोल फिरतात. म्हणजे तिथून पुढं गेलं की ते पुन्हा इथंच आणतात. वृद्ध पुढे म्हणाला, मधला एक रस्ता आहे, पटकन दिसत नाही, तोच रस्ता हिवाळ्याला जातो. वृद्ध पुढे म्हणाला, गाडी हळू चालव, दोन दगडी खांब दिसतील, त्यांच्या मधोमध रस्ता आहे. राजने मान डोलावली. चहा पिऊन झाल्यावर त्याने विचारले, काका किती पैसे झाले? वृद्ध हसला, पैसे नको, निघ, उशीर झालाय. राजने गाडी सुरू केली. हेडलाईटच्या प्रकाशात त्याला झोपडीवरील नाव दिसले, चकवा. विचारात मग्न असलेला राज सावकाश पुढे जायला निघाला. काही मिनिटांनी त्याला दोन दगडी खांब दिसले. त्यांच्या मधोमध एक अरुंद रस्ता होता. राजने गाडी त्या रस्त्यावर वळवली. दाट झाडी, वळणावळण्याचा रस्ता, भयान शांतता. पण 2-3 मिनिटांनी रस्ता थोडा रुंद झाला. काही अंतर गेल्यावर फलक दिसला, हिवाळे 2 किलोमीटर. राजने सुटकेचा निश्वास सोडला. रात्री 1:30 सुमारास तो होमस्टेवर पोहोचला. मालकाने दार उघडलं. राज, बराच उशीर झाला. राज म्हणाला, माफ करा, रस्ता चुकलो होतो त्यामुळे उशीर झाला. मालक त्याच्याकडे पाहत म्हणाला, चकवा लागला का? राज काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिला. बहुतेक सकाळी 7 राजचा फोन वाजला. नेहा होती. फोन का केला नाहीस? अग, मी प्रयत्न केला पण फोन लागला नाही. नेहाने काळजीने विचारलं, राज चकवा तर लागला नाही ना? नेहाला काळजी वाटू नये म्हणून राज हसत म्हणाला, नाही ग. फोन ठेवून राज तयार झाला. 9 मिटिंग होती. वेळेआधीच तो रिसॉर्टच्या साईटवर पोहोचला. गाडीतून उतरताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला. देवराई, तोच तो फलक, ती कबलारू झोपडी, तो वृद्ध आणि तो चहा. क्षणभर त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. आज परत जाताना अंधार पडण्यापूर्वी दोडामार्गला पोहोचायचं असं त्याने मनोमन ठरवलं. कालचा अनुभव पुन्हा नको, त्याने स्वतःशीच म्हटलं. मीटिंग वेळेवर सुरू झाली. कामासंबंधीची चर्चा अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. दुपारी 4:30 सुमारास राज होमस्टेकडे परतला, सामान घेतलं आणि पुण्याला निघण्याची तयारी केली. गाडी सुरू करताना त्याच्या मनात काल रात्रीचा प्रसंग पुन्हा आला, पण दिवसाच्या उजेडात सगळं अगदी सामान्य दिसत होत. देवराईचा भाग मागे पडला, काही वेळात दोडामार घालत राजने सुटकेचा निश्वास सोडला. कारमधील रेडिओवरील बातमीने राजचं लक्ष वेधलं. काल मध्यरात्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात GPS नेव्हिगेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. न्यूज अँकर पुढे सांगत होता, काही वाहन चालकांना चुकीचे लोकेशन आणि चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्राथमिक तपासात GPS स्पूफिंग किंवा नेव्हिगेशन मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारण 30 मिनिटांच्या कालावधीत अनेक वाहन चालक एकाच परिसरात पुन्हा पुन्हा फिरत असल्याचं आम्हाला समजलं आहे. राज हळूच म्हणाला, अच्छा म्हणजे तो चकवा नव्हता तर गुगल मॅप्सने मला चकवलं होतं. त्याला काल रात्रीच्या त्या विचित्र अनुभवाचं उत्तर मिळालं होतं. गाडी चालवत असतानाच राजला अचानक चहाची हुक्की आली. त्याने मागच्या सीटवरून नेहाने दिलेला थर्मास घेतला. थर्मास हातात घेताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. थर्मास बराच हलका वाटत होता. राजने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, थर्मासचं झाकण उघडलं. आत थोडासा चहा होता. अरे एवढासा चहा? कदाचित चहा सांडू नये म्हणून नेहाने कमी चहा दिला की काय? की काल रात्री मी या थर्मास मधला चहा प्यायलो. त्याने थर्मास मधला चहा कपात ओतला. चहा अजूनही गरम होता. राजने एक घोट घेतला आणि तो थबकला. ती चव. त्याने पुन्हा एक घोट घेतला. काल रात्री त्या वृद्धाने दिलेल्या चहाला ही चव होती. अगदी अशीच हाच सुवास, ही चव. राज काही क्षण नुसता कपाकडे पाहत राहिला. मग त्याच्या मनात विचार आला, काल रात्रीच्या वृद्धाने अवघ्या 1/2 मिनिटात गरम चहा दिला होता. अचानक त्याच्या मनात एक विचार संपून गेला. ज्या ठिकाणी ती चकवा झोपडी दिसली होती तिथे परत जाऊन पाहिलं तर? त्याने मागच्या आशात पाहिलं. दोडा मार्ग मागे पडला होता. एक क्षण त्याला गाडी वळवाविषयी वाटली, पण त्याने लगेच विचार केला, कशाला उगाच. कदाचित थकव्यामुळे भास झाला असेल, कदाचित ती चकवा झोपडी खरोखरच असेल, आणि नसली तर कदाचित ती झोपडी सुद्धा चकवाच असेल. त्याने गाडी पुढे घेतली, पण मनातून मात्र तो प्रसंग काही केला जात नव्हता. ती कवलारू झोपडी, तो मंद कंदील, तो वृद्ध आणि तो चहा. आज या गोष्टीला 2 वर्ष झाली, पण राजला आजही वाटतं त्या दिवशी परत जाताना त्याने गाडी थांबवून पाहायला हवं होतं ती झोपडी खरंच त्या जागी होती की नव्हती. GPSने त्याला चकवलं होतं हे खरं असलं तरी त्या झोपडीचं, त्या वृद्धाचं आणि तिथल्या चहाचं काय? म्हणतात ना, काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, कारण त्या प्रश्नांची आठवणच आपल्या आयुष्यातील कुतूहल कायम ठेवते. काही गुण उलगडू नयेत, काही गुण उलगडू नयेत, काही प्रश्न अनुत्तरितच राहावीत आणि आठवणींच्या सावलीत ते अधून मधून भेटावेत.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजानी ह्यांचं आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
3: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीतकार रवींद्र जैन.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM. आजकाल महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये रिडेव्हलपमेंट हा चर्चेचा विषय आहे. जुन्या इमारती, वाढता देखभाल खर्च, आधुनिक सुविधा आणि वाढलेली मालमत्तेची किंमत यामुळे अनेक रिडेव्हलपमेंटचा विचार करत आहेत. पण रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, सोसायटीचे हक्क काय आहेत, डेव्हलपर कसा निवडावा आणि दोन्ही बाजूंनी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत
1: ऍडव्होकेट विद्युलता कांतीलाल तातेड.
0: मॅडम, न्याय संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
0: मॅडम, सर्वात प्रथम रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आणि सोसायटीला रिडेव्हलपमेंट करण्याची गरज कधी भासते?
2: रिडेव्हलपमेंट म्हणजे मुळात असं आहे की प्रत्येकाला जे स्वतःचं घर आहे ते अधिक सुंदर, अधिक चांगलं मिळावं ही एक अपेक्षा असते. आणि ह्या अपेक्षेनुसार जेव्हा एखादी इमारत 30 वर्ष म्हणजे इतकी जुनी झालेली असते तर तेव्हा ती जी इमारत आहे ती पुनर्विकासाकरता म्हणजे रिडेव्हलपमेंट करता पात्र आहे असं साधारण नियम आहे. म्हणजे 30 वर्षापर्यंत होतात त्याच्या आधीच्याही बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट, पण साधारणत जो निष्कर्ष आहे तो साधारण 30 वर्षापर्यंतची जी जुनी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपला जाऊ शकते.
0: राईट.
2: तर अशी जी बिल्डिंग असते की जिला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर ही बिल्डिंग जर आपल्याला रिडेव्हलपला द्यायची असेल तर ती देताना जर तिथे सोसायटी असेल तर त्याबाबत आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ह्या बाबतीत पहिले ज्यांना डेव्हलपला द्यायची आहे त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण प्रथम पाहू.
0: राईट.
2: तर जी काही संस्था आहे ती संस्था आधी नोंदणीकृत पाहिजे जर सोसायटी असेल तर. आणि जी सोसायटी नोंदणीकृत आहे तिचा इफेक्ट 7-12 उतार्यावर आलेला पाहिजे. म्हणजे बरेचदा असं होतं की ज्या पहिल्या बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगला म्हणजे मूळ जे मालक होते त्यांचीच नावं राहून गेलेली आहे. त्यांनी कोणाला तरी विकसनाला दिली होती या त्यांनीच स्वतः ती बिल्डिंग बांधलेली होती, परंतु ही जी सोसायटी स्थापन झालेली आहे ही नंतर बिल्डरनी करून दिली नाही, मग ती लोकांनी स्वतः स्थापन करून घेतली, परंतु जमिनीचं जे टायटल आहे ते सोसायटीच्या नावाने हस्तांतरित झालेलं नाही असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी सोसायटीच्या मेंबर्सनी आपली नोंदणी तर झालेली आहे परंतु 7-12 उतार्यावर कोणाचं नाव आहे, म्हणजे जागा मालकाचंच नाव आहे अजून की सोसायटीच्या नावाची नोंदणी झालेली आहे हे पहिले तपासून पाहायला पाहिजे. जर समजा पहिल्याच मालकांचं नाव असेल तर आता बरेचदा असं होतं 30 वर्ष जेव्हा आपण म्हणतोय तर ते पण मालक अस्तित्वात असतील तोपर्यंत हे आपण गृहित धरू शकत नाही.
0: बरोबर.
2: या डेव्हलपर असला तरी तो आपल्याला उपलब्ध होईलच अशी खात्री नसते. मग ह्या केसमध्ये आपण मानीव हस्तांतर म्हणून एक प्रकार आहे की त्यामध्ये तुम्ही केस दाखल करून ऑर्डर घेऊन तो जो प्लॉट आहे ती जी जागा आहे तळ जागा आणि वरचं बांधकाम हे सोसायटीच्या नावावर पहिले हस्तांतरित करून घ्यावं लागतं. आता ते हस्तांतरित करून घेताना सोसायटीचे जितके मेंबर आहेत त्या सर्व मेंबर्सनी स्टॅम्प ड्युटी भरलेली पाहिजे, म्हणजे त्यांचा दस्त नोंदवलेला पाहिजे. तर आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच बिल्डिंगला असं झालेलं आहे, कारण पूर्वी काय होतं सोसायटीला एक्झम्प्शन होतं की पहिला जो सभासद असेल त्यांनी नोंदवलं नाही तरी चालेल असा नियमच होता तो. त्यामुळे काय होत होतं आणि MSFC जी होती महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स तर ह्या सोसायटीकडनं म्हणजे त्यांच्याकडनं फायनान्स पण पूर्ण सोसायटीला उपलब्ध होत होता, म्हणून मग त्या काळात रजिस्टर डॉक्युमेंट बरेचसे आढळत नाही. तर म्हणून सगळ्यात आधी जी काळजी घ्यायची की जेवढे मेंबर आहेत त्या मेंबरचा करारनामा मुद्रांक शुल्क भरून नोंदणी फी भरून रजिस्ट्रार ऑफिसला नोंदवलेला आहे का नाहीये. जर तो नोंदवलेला नसेल तर त्या लोकांना सगळ्यात आधी काय करावं लागतं तो करारनामा नोंदवून घ्यावा लागतो. आता त्यांचा जर जुन्या काळात कुठे अभय योजना वगैरे दरम्यान येऊन गेली त्यावर तो 10 अथवा 20 रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर केलेला दस्त त्यांनी जर अभय योजनेत दाखल करून कमी पडलेला मुद्रांक शुल्क जर भरलेला असेल तर मग आता फक्त त्यांना जो डिफरन्स आजच्या बाजार मूल्याप्रमाणे येतोय तेवढाच भरावा लागेल. पण जर समजा त्यांनी ते केलेलं नाही आणि फक्त 10 आणि 20 रुपयाच्या स्टॅम्पवर आहे, तर त्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना 6% मुद्रांक शुल्क लागतो. पण जर समजा त्याचं ओरिजिनल सभासद असतील, म्हणजे जेव्हा सोसायटीची नोंदणी केली त्या नोंदणी करताना त्यांचं नाव जो मूळ सभासद यादीत असेल, तर त्यांना 1% नोंदणी फी आणि 1% स्टॅम्प ड्युटी लागतो.
0: अच्छा.
2: हा, तर तो त्यांना आधी भरून घ्यावा लागेल.
0: ओके.
2: म्हणजे ही ड्युटी भरल्यानंतर मग त्यांचं ते जे फायनल कन्व्हेयन्स आहे ते होत असतं. आणि जेव्हा सोसायटीच्या लाभात हे हस्तांतर पत्र नोंदवलं जातं, त्यानंतर मिळकतीच्या रेकॉर्डला म्हणजे 7/12 उताऱ्याला सोसायटीच्या नावाची नोंद होते. म्हणजे जोपर्यंत हे पहिलं टायटल क्लिअर नाहीये, म्हणजे ह्यामध्ये जी काही सोसायटी आहे त्यांनी सगळ्यात आधी हे स्वतःचे कागद तपासणं आवश्यक आहे की जेवढे त्यांचे मेंबर आहेत त्यांचा रजिस्टर दस्ता आहे, सोसायटीच्या लाभातलं खरेदी खत झालेलं आहे, हे त्यांनी पहिले चेक केलं पाहिजे.
0: माझा तो पुढचा प्रश्न तोच होता की रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी सोसायटीने कोणती प्राथमिक तयारी करावी. ही प्राथमिक तयारी आहे की
2: तयारी असते.
0: आणि मॅडम सोसायटी आता रजिस्टर्ड आहे, तर काही काही ठिकाणी सोसायटी नसेल म्हणजे अपार्टमेंट असेल, तर मग इन दॅट केस काय होतं?
2: हो, तर अपार्टमेंट मध्ये काय चाललंय म्हणजे बऱ्याच ह्याला आता साधारण आपण 2005 पुढच्या जर बिल्डिंग पाहिल्या तर त्याला बऱ्यापैकी अपार्टमेंटची नोंद झालेली आढळते आपल्याला. म्हणजे ती कामं म्हणजे लोकांना तोपर्यंत की ही नावं लावावी लागतात याचं नॉलेज झाल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी आहेत नंतरच्या. पण त्याच्या पूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यात बऱ्याच केसमध्ये आपल्याला अपार्टमेंटचं नाव म्हणजे रिडेव्हलपला जेव्हा येतं तेव्हा पाहिलं जातं की अजून ह्याला पहिल्याच मालकाचं नाव आहे. मग त्याही केसमध्ये डीड ऑफ डिक्लरेशन जे झालेलं असतं त्या डिक्लरेशनची कॉपी आणि प्रत्येक सभासदाचं जे डीड ऑफ अपार्टमेंट झालंय त्यांची कॉपी देऊन तलाठ्याकडे पहिले ती नोंद करून घ्यावी लागते. त्याही केसमध्ये जर समजा कोणी करार नोंदवलेला नाहीये, म्हणजे असं खूप कॉमन आहे त्या म्हणजे आपण जर हे 2005 पूर्वी पाहिलं किंवा 2000 जास्त असे डॉक्युमेंट आढळतात की लोकांनी स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क भरणं हे एवढं रिक्वायर्ड वाटत नव्हतं लोकांना की आपल्याला कर्ज नाही घ्यायचं आहे तर डॉक्युमेंट नोंदवलेलं नाहीये, तर त्यांनाही ती ड्युटी जसं सोसायटीच्या बाबतीत आहे तशीच त्यांनाही ती ड्युटी भरूनच डॉक्युमेंट करून घ्यावं लागतं आणि आधी त्यांना नोंद करून घ्यावी लागते.
0: ओके.
2: हा, म्हणजे ही पहिलं झालं की 7/12 उताऱ्यावर नोंद करून घेणं म्हणजे सोसायटीची आणि किंवा अपार्टमेंटची. ती नोंद झाल्यानंतर आता पुढची जी काळजी घ्यायची असते, साधारण ह्या 30 वर्ष पूर्वीच्या बिल्डिंग आहे, तर ह्यामध्ये काय होतं की बरेचदा रिसेल झालेले असतात किंवा जो मूळ सभासद आहे किंवा ज्यांनी फ्लॅट परचेस केलेला आहे त्यांची डेथ पण झालेली असू शकते. मग तिथे आता कोण कोण वारस आहेत, म्हणजे जो व्यक्ती गेलाय त्याला कोण कोण वारस आहेत, त्या वारसांच्या लाभातलं काही डॉक्युमेंट झालंय म्हणजे काही हक्क सोड वगैरे करून त्यांनी मालकी हक्क करून घेतलाय, किंवा जे मूळ म्हणजे कोणाच्या लाभात आता मालकी हक्क राहिलाय हे पण एक म्हणजे पहिलेच सोसायटीवाल्यांनी किंवा अपार्टमेंटवाल्यांनी जेवढे अपार्टमेंट धारक आहेत त्या प्रत्येकाच्या केसमध्ये काय काय आहे हे जर पहिलेच पाहून ठेवलं तर बरं होतं. कारण बरेचदा असं होतं की नंतर काही लोक म्हणजे अवेलेबल नसतात किंवा त्याच्यात डिले होतो.
0: ओके.
2: आणि आपल्याला हा जर डिले टाळायचा असेल तर ही प्राथमिक तयारी आहे का त्यांनी त्यांच्या प्रत्येक अपार्टमेंट होल्डरनी दस्त नोंदवलेला आहे का नाहीये, आणि नेक्स्ट थिंग का त्या प्रत्येकामध्ये जो ओरिजिनल ओनर होता तोच आहे की कोणी वारस लागले दरम्यान रिसेल झालेलं आहे, तर तशा फाईल्स प्रत्येक अपार्टमेंटच्या त्यांनी तयार केलेल्या उत्तम राहील.
0: ओके. आणि मॅडम इंडिव्हिज्युअल लेवलला सभासदांनी कोणत्या कागदपत्रांची स्वतः तपासणी करायला पाहिजे?
2: आता प्रत्येकाने जे पाहायचं आहे ते की म्हणजे आपलं हे डॉक्युमेंट नोंदवलेलं आहे का नाही, त्यानंतर मिळकतीच्या रेकॉर्डला जी नोंद झालेली असते म्हणजे आता अपार्ट सोसायटीमध्ये सभासदांची नावं लागत नाही, तिथे फक्त सोसायटीचं नाव असतं. पण जर अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटला 7/12 उताऱ्याला अपार्टमेंटचं नाव असतं पण फेरफार नोंदीमध्ये सभासदाचं नाव येतं. जर तिथे रिसेल वगैरे झालेला असेल तर त्यांनी ती रिसेल मध्ये आपल्या फेरफार नोंदीमध्ये नोंद झालेली आहे का नाही हे त्यांनी पाहून घेतलं पाहिजे. नंतर शेअर सर्टिफिकेट वगैरे कोणाच्या नावावर आहे हे त्यांनी चेक करून घेतलेलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येकाने म्हणजे त्याचं त्याचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आपल्याकडे आहे की बँक, कारण साधारणत कुठलीही मिळकत खरेदी करताना सदनिकांना तर विशेष करून लोन घेऊनच झालेले असतात, तर ते आपण बँकेकडेच राहून गेलं नाहीये ना, आपल्याकडे आहे का नाही ते मूळ दस्तऐवज, आपल्या ताब्यात आहेत का नाही तेही चेक करून घेतलेलं पाहिजे. या सर्वसाधारण गोष्टी असतात चेक करून घ्यायला.
0: मॅडम, डेव्हलपर निवडताना सोसायटीने कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं?
2: आता डेव्हलपर जेव्हा आपण निवडतो, काय असतं की ही तसं म्हटलं तर तीन पायाची शर्यत आहे, कारण दोघांचे पाय एकमेकांशी बांधलेले आहे.
0: बरोबर.
2: देणारा जो आहे तो ताब्यात देतोय जागा, आणि हा बांधून त्याला देणार आहे जो बिल्डर येतो. तर म्हणून ज्या काही टर्म कंडिशन असतात किंवा जो काम करणारा माणूस आहे तो व्यवस्थित काम करणारा आहे ना, त्याचं जे काही रेप्युटेशन आहे मार्केटमधलं, म्हणजे लीगल वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्या जोडीलाच त्यांनी त्याचं जे रेप्युटेशन आहे रिडेव्हलपच्या बिल्डिंगचा त्याला किती अनुभव आहे ते पण आधी पाहून घेतलं पाहिजे. कारण एखादा प्लॉट घेऊन डेव्हलप करणं आणि रिडेव्हलप करणं याच्यात बराच फरक आहे, कारण खर्चाचा जो अंदाज असतो तो दोन्हीकडे खूप वेगवेगळा आहे. आणि इथे पहिल्या ज्यांचं मुळात फ्लॅट आहे असे लोक असतात, म्हणजे त्यांच्या तिथे भावना असतात तिथे, त्यामुळे तिथलं डेव्हलपमेंट आणि तुम्ही ओपन प्लॉटवर जे डेव्हलप करताय याच्यात खूप फरक असतो. तर म्हणून ज्याला हा अनुभव आहे की तो रिडेव्हलपच्या बिल्डिंग घेऊन त्यांनी रिडेव्हलप केली आहे, त्या वेळेत पूर्ण केली आहे, म्हणजे मुदत किती तो त्यांनी दिली होती आणि तेवढ्या मुदतीत काम पूर्ण केलंय, ते काम पूर्ण केल्यानंतर कामाची क्वालिटी वगैरे त्या तर गोष्टी पाहणच आहे, आणि त्या करून लोकांना ताब्यात देताना म्हणजे कुठे वाद नाही झाले ना, स्मूथली सगळं गेलेलं आहे ना, हे सगळं चेक करून घ्यायला पाहिजे.
0: आणि आता जर आपण डेव्हलपरच्या दृष्टीने पाहिलं तर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट स्वीकारण्यापूर्वी त्याने कोणता लीगल ड्यू डिलिजन्स करावा?
2: आता त्याच्यात जे पहिल्या याच्यात सांगितलं की प्रत्येक सभासदाचं, म्हणजे जेवढे अपार्टमेंट होल्डर आहे या शेअर म्हणजे सभासद आहेत सोसायटीचे, त्या प्रत्येकाचा फायनल दस्त नोंदवला गेलेला आहे ना, म्हणजे कारण हे नंतर निघतं नाही तर मग. आणि ही जी असते ना ही आर्थिक तयारी लोकांची नसते, म्हणजे आता तेव्हा कसं असतं की आपल्याला आता डेव्हलप करून जास्त क्षेत्र मिळणार आहे, काही खर्च आपल्याला लागणार नाही असं सभासदांच्या डोक्यात असतं. आणि जर तिथे तुम्हाला ड्युटी भरून करायचंय आणि ती आजच्या भावाने भरायची आहे तर तो खर्च बराच हेवी असतो. तर म्हणून मग डेव्हलपरनी घेताना प्रत्येक सभासदाचा दस्त नोंदवलेला आहे ना हे आधी चेक करून घ्यावं. नंतर जे मघा सांगितलं तसं की ते मूळ सभासदच अवेलेबल आहे का, मयत झालेले आहे, त्यांचे कोण वारस आहे, कारण काही काही ठिकाणी ही अडचण येते की वारसांमध्ये ताळमेळ नसतो, वाद असतात, मग तिथे ना ती बिल्डिंग डेव्हलपला घेताना म्हणजे ती लवकर येऊ शकत नाही. तुम्ही आज टर्म कंडिशन काहीतरी ठरवाल की ह्या ह्याच्यावर मी घेतोय डेव्हलपला, पण उद्या जर एखाद्या सभासदाचा जरी वाद असला, त्याच्या कुटुंबाचा वाद जर असला, तर मग तुम्हाला ती डेव्हलपला घेताना कोणाकडनं घेणार ना त्यांच्यापैकी, म्हणजे तो लवकर प्रश्न सुटत नाही. मग तुम्ही आजच्या ज्या टर्म कंडिशन ठरवाल त्याच तुम्हाला 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर तशाच ठेवता येतील का हे फिक्स सांगता येत नाही, कारण नियमांमध्ये सारखे बदल होत असतात, मार्केटची परिस्थिती पण बदलत असते. तर त्या दृष्टीने ही पूर्तता आधी पाहावी की ही सगळी आहे ना, सगळे लोक अवेलेबल आहेत ना, मगच त्यांनी पुढे जावं. आणि सोसायटीच्या बाबतीत त्यांना त्यांचे बॅलन्स शीट वगैरे जे आहे ते ऑडिट करून घेतलेलेच लागतात, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर म्हणून तेही त्यांनी चेक करून घ्यावं सोसायटीच्या बाबतीत.
0: राईट. मॅडम, आर्किटेक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ऍडव्होकेट यांची भूमिका रिडेव्हलपमेंट मध्ये किती महत्वाची असते?
2: आता प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागेवर महत्वाचाच आहे. म्हणजे आता जर आपण आर्किटेक्टचं म्हटलं तर तो जो प्लॅन बनवून ते देणार असतात, तर हा जो प्लॅन आहे तो म्हणजे पहिल्या लोकांनाही सुटेबल झाला पाहिजे, त्यांना जे काही मिळतंय. आणि ह्याच्यात एक महत्वाचं असं आहे की जो काही बिल्डिंग प्लॅन असतो ना तो रिडेव्हलपच्या ह्याच्यातही सभासदांनी पहिलेच पाहून घ्यावा, म्हणजे तो यांना नियर अबाउट जो मंजूर होणार आहे पुढे कॉर्पोरेशनमध्ये तसाच प्लॅन त्यांना द्यायला लावायचा, आणि तो जो प्लॅन आहे तो यांनी पहिलेच तपासून घ्यायचा, कारण प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी आयडिया असते आणि प्रत्यक्ष प्लॅनवर काय येत आहे ते आधी चेक करून घेणं गरजेचं असतं. तर म्हणून मग आर्किटेक्टचा जो काही रोल असतो की नेमका किती कार्पेट एरिया मिळणार आहे,

0: होती आमच्याकडे रिडेव्हलपचीच होती, अपार्टमेंटच होतं ते. पण त्याच्यात असं झालेलं होतं की पहिली व्यक्ती मयत झालेली होती जी मूळ ओनर होती, आणि पुढे त्यांची मिसेस आणि म्हणजे मुलानंतर आई पण वारस होते, तर म्हणून मग त्यांची मिसेस आणि आई असे दोनच लिगल हेअर होते, त्यांना आपत्य नव्हतं काही. आणि मग काय होतं, हे सासू सुनांचं जमत नव्हतं.
1: अच्छा.
0: ती सासू आणि दोघंही इथे नव्हते, म्हणजे ती सूनही इथे राहत नव्हती आणि सासू होती ती पण इथे नाही, ती दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या गावाला राहत होती, त्यामुळे दोघंही इथे नव्हते. आणि त्यांना काही म्हणजे ती डेव्हलप होणं आणि काही त्यातून जे मिळणार आहे त्याच्या फायद्यांकरता खास इंटरेस्ट नव्हता. म्हणजे बिल्डिंग मधल्या लोकांचा जो इंटरेस्ट तो त्यांचा नव्हता, त्यांना काही झालं झालं नाही झालं नाही झालं. या लोकांनी खूपदा त्यांच्याशी संपर्क केला होता, म्हणजे आमच्याही 6-8 महिन्यांपासून बैठका चालू होत्या, म्हणजे ते लोकही यायचे, तो बिल्डरही यायचा कसा मार्ग काढायचा म्हणून. मग तसं चालू होतं, म्हटलं सगळं एकदा फायनल ठरू द्या, तुमचं प्लॅन वगैरे सगळं फायनल होऊ द्या. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सगळ्या सभासदांकडनं सह्या घेऊन मग त्यांना एक नोटीस वजा पाठवलं पत्र की बा असं असं आहे, तुमच्यामुळे तो फरक पडतोय. तर फायदा होऊन गेला, नोटीस गेल्यानंतर दोन्ही पार्टी आल्या आमच्याकडे. मग एकाने काही पैसे घेऊन हक्कसोड करून दिलं आणि पुढे तो डेव्हलपला निघून गेली ती मिळकत. असं
1: मॅडम, रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी सोसायटी आणि डेव्हलपर या दोघांनाही कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोत्यांनो, पुढील भागात आपण रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट, बँक गॅरंटी, रेंट, कॉर्पस फंड, डेव्हलपर आणि सोसायटीचे हक्क, प्रोजेक्ट अडकल्यास उपलब्ध कायदेशीर उपाय आणि रिडेव्हलपमेंट मधील सामान्यवाद याविषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत। हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं। संगीतकार राहुल देव बर्मन,

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत छोटे सरकार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जीवन मृत्यू या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. इंतकाम या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात. हे गीत आहे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
4: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं
5: आओ ना

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर आपण लग्न कधी करायचं
2: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
1: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
2: मग आता पुढे काय करायचं
3: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
2: पण मग संपर्क कुठे करायचा
3: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर
1: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
2: चला म्हणजे माझी सुटका झाली
4: भूपेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत दुसरी दुल्हन या चित्रपटामधलं संगीतकार बप्पी लहरी

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं गीत. अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात
4: स्मृती भाग 16 समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू अच्छिद्रमिती यद्वाक्यम वदन्ति क्षितिदेवता प्रणम्य शिरसा धार्यम अग्निष्टोम फलम हि तत् दोषरहित असे जे वाक्य भूदेवता सांगतात म्हणजे ब्राह्मण सांगतात ते शिरोधार्य मानले पाहिजे कारण

0: सिद्धता, जीवनातील एकता, सुसूत्रता, अनुस्यूतता, अखंडितता, सातत्य, न्यायावर भक्तीचा कर्मविपाक आणि विश्वामागील सुसूत्र बुद्धी या पाच सूत्रांवरील अविचल श्रद्धा डळमळली व आज पूर्ण उडण्याच्या मार्गावर आहे. असमर्थाकडे समर्थाने परोपकार, दया व करुणेने पाहावे आणि डिव्हाइन ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड असे राहावे हे विसरला. भावजीवन समृद्ध करणारा धर्म आमच्याच संस्कृतीचे लोकांमुळे आमच्यापासून दूर झाला. 1947 अगोदर जवळपास 1500 वर्षात इतरे जनांचे राज्यकारभाराने असे घडत गेले. त्याची परिसीमा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अतिरेकात झाली. भारतातील राज्यकर्त्यांनी भावजीवन समृद्ध करणारा ब्राह्मण लयास घालवला व हाजी करणारा ब्राह्मण ताजातवाना ठेवला. मग ब्राह्मणत्वाचे अर्थच बदललेले पहावयास आज मिळतात. वामनाने बळीला मारला, रामाने रावणासारख्या शंकर भक्तास मारले, श्रीकृष्णाने दुर्योधनास पांडवांना हाती धरून उद्ध्वस्त केले. वास्तविक बळी धार्मिक यज्ञ करणारा होता. रावणाने वेदांना स्वर लावले, दुर्योधन व जरासंध विष्णुयाग करणारे होते. पण ज्या ब्राह्मणांना ते मान्य होते ते खरे ब्राह्मणच नव्हते. मग भगवंतास मान्य काय होते? तर यज्ञ करणारे उत्तम ब्राह्मण असून पण त्याला अवतार घ्यावे लागले. प्रश्न हा पडतो की फक्त शेंडी, यज्ञोपवीत वा भस्माचे पट्टे ओढून अंधपणाने कर्मकांडाला चिकटणारे खरे ब्राह्मण असतात? यांना खरा धर्म कळतो? जगात कुणी हलका नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ब्राह्मण होण्याचा गुणकर्माने अधिकार आहे. हेच खरे. नफ्यासाठी मैत्री, सुखासाठी मैत्री, तत्वासाठी मैत्री आणि भक्तीसाठी मैत्री, यातून चौथी गोष्ट, हा खरा धर्म जगास समजावून सांगणारा कोणी आहे का आज? तो खरा ब्राह्मण. बाकी सारे पोटार्थीच, ते खरे ब्राह्मणच नाहीत. मृत्यूप्रसंगी धीर देतो, श्राद्धात यजमानाचे दुःख हलके करतो, विवाहात जीवनाचे मर्म मार्गदर्शन करतो, यापेक्षाही अधिक जो जीवनात कृतज्ञता शिकवतो आणि जो दुसऱ्याकडे वा शेजाऱ्याकडे संस्कृती घेऊन जातो वा संस्कृतीसाठी रक्ताचा थेंब थेंब खर्च करतो तो ब्राह्मण. शिक्षक, संत, ब्राह्मण, व्याख्याते, पालक, वृत्तपत्रे, वाङ्मय आणि सिनेमा या अष्टगुरु संस्थेमधून सर्वच बिघडल्यावर समाजाचे कसे व्हायचे? आज इतरांसह ब्राह्मणही बिघडला आहे. ब्राह्मण संस्था अधपतित आहे. एखाद्या तत्वासाठी सगळे जीवन समर्पित करणारा ब्राह्मण आज विरळाच. पूर्वी गावागावात असा ब्राह्मण पसरलेला होता. आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी रक्ताचा कण कण वेचणारा ब्राह्मण होता. त्यास भूदेव ही संज्ञा होती, कारण स्वतःचे भौतिक उन्नतीकडे दुर्लक्ष करून सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे झटणारा तो होता. आज या समग्र विचारांनी पांगळा असलेला आहे. तो उन्नत व्हावा ही ईशचरणी प्रार्थना. विनंती इतकीच, पराशर स्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत. वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम. धन्यवाद. हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू

0: ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
1: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको, नाशिक।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 20व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या भागामध्ये म्हणजे 19व्या भागात आपण शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर या त्रयीनं स्वरबद्ध केलेली काही गाणी आणि त्या संबंधातली माहिती पाहिली। या भागातही आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली आणि त्यांच्या संगीत निर्देशनामध्ये लता दीदींनी गायलेली काही गाणी पाहणार आहोत। यामध्ये रसिकांना आनंद देणारी अनेक गाणी अशा या अनेक गीतांचा उल्लेख मी करणार आहे आणि त्यातील काही निवडक गाणी आपल्याला ऐकवण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत। मंडळी, शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर या त्रयीनं जी काही विविध चित्रपट क्षेत्रातली गाणी तयार केली त्यामध्ये जशी दर्दभरी गीतं आहेत तशीच अवखळ भाव प्रकट करणारी गीतं आहेत, शास्त्रीय संगीतावर आधारित गीतं आहेत, नायक आणि नायिकेच्या मनातील तरल प्रेमभावना व्यक्त करणारी गीतं आहेत। बऱ्याच गाण्यांमध्ये लता दीदींसोबत शंकर जयकिशन या जोडीनं मुकेश मन्नाळे, तलत महमूद आणि हेमंत कुमार या गुणी गायकांना संधी दिली। दीदींच्या अवखळ गाण्यातील आवाज एखाद्या खळाळत्या नदीसारखा आहे। आपल्या डोळ्यासमोर एखादी अल्लड वयाची गाणारी तरुणी उभी असावी असं चित्र उभं करण्याचं सामर्थ्य या गाण्यांमध्ये आहे। असा जोश आणि तारुण्याचा उत्साह या गाण्यांमध्ये भरला आहे। मन मोहून टाकणारी प्रसन्नता आहे ही दीदींच्या गायनाची आणि शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनाची कमाल आहे। मंडळी, चित्रपटातलं संगीत हे मुख्यतः शब्दप्रधान असं संगीत असतं। चित्रपटातली गीतं आपल्याला त्या चित्रपटातल्या कथानकाविषयी, पात्राविषयी किंवा त्यांच्या भावनांविषयी काहीतरी आपल्याशी हितगुज करत असतात, सांगत असतात। आणि पार्श्वगायनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पडद्यावर दिसणारे अभिनय करणारे कलाकार आणि गाणी गाणारे पडद्यामागील कलाकार हे दोन्हीही वेगवेगळे असतात। गायकांना आपल्या सुरातून त्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्या भावना व्यक्त करायच्या असतात आणि बऱ्याच वेळा गायकांचा हा सुराभिनय पडद्यावरील अभिनयापेक्षा देखील सरस असतो। या सगळ्या गोष्टी लता दीदींनी फार लवकर ओळखल्या आणि त्याचा विचार करून त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या गाण्यांमध्ये करून त्यांनी आपली गाणी गायली आणि याचा परिणाम म्हणजे त्यांची सगळी गाणी आपल्याला जिवंत वाटतात। श्रोत्यांच्या लक्षामध्ये पडद्यावरील नायक नायिका किंवा चित्रपटाचं नाव एखाद्या वेळी लक्षात राहणार नाही, पण दीदींचं गाणं मात्र लक्षात राहतं। काही गाण्यांचा मी उल्लेख करतो, तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया, उजाला चित्रपटामधलं हे गाणं, शीशा ए दिल इतना ना उछालो हे दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं गीत, काश्मीर की कली हूँ मैं जंगली चित्रपट, मैं का करू राम मुझे बुढ़ा मिल गया संगम, यासारखी अनेक गाणी दीदींच्या आवाजातला अवखळपणा आणि अल्लडता आपल्या नजरेस आणून देतात। तर जबसे बलम घर आए आवारा चित्रपट, हमसे ना पूछो काली घटा, तुम्ही और क्या दू मैं दिल के सिवा, आई मिलन की बेला या चित्रपटातलं हे गीत, आ जा आई बहार,
ओ मेरे राजकुमार, राजकुमार चित्रपटातलं हे गीत. झुमे झुमे दिल मेरा, पूनम चित्रपट. मैं पिया तेरी तू माने या ना माने, हे बसंत बहार चित्रपटातलं गीत. किती म्हणून गाणी सांगावीत, ही सगळी गाणी आपल्या मनावरती प्रसन्नतेचा शिडकावा करतात. मंडळी, एका वेगळ्या गाण्याबद्दल मी बोलणार आहे. बागी सिपाही या स्टंट चित्रपटातील मान भिले ऐ दिल तू अपनी हार, हे लता दिदींचं असंच एक चिरतरुण गाणं आहे. या गाण्यात मिलनाची आतुरता व्यक्त करण्यामध्ये शंकर जयकिशन इतके यशस्वी झाले आहेत की शब्द बाजूला सारून आपण नुसती स्वररचना जरी गुणगुणली तरी गाण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या लगेच लक्षात यावा, इतकी ती प्रभावी आहे. ऐकूया हेच गीत, मान भिले आहे दिल तू अपनी हार, बागी सिपाही या चित्रपटामधलं.

मंडळी, एका इंग्रज साहित्यिकानं म्हटलं आहे की आवर स्वीटेस्ट सॉन्ग्स आर आवर सॅडेस्ट सॉन्ग्स. दीदींच्या आवाजातील शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली दर्दभरी गीतं ऐकली की हे म्हणणं अक्षरशः खरं वाटायला लागतं. मन रे तू ही बता क्या गाऊ हे हमराही चित्रपटामधलं गीत, सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी सीमा चित्रपट, ये शाम की तनहाइया आह चित्रपट, बिछड़े हुए परदेसी बरसात मधलं हे गाणं, ओ बसंती पवन पागल यासारखी विरह गीतं, ही सगळीच गाणी आवीट गोडीची, मनाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या गाण्यांमधील दीदींच्या सुरामध्ये आहे. अजीब दासता है ये हे दिल अपना और प्रीत पराई मधलं गीत, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे, रुक जा रात ठहर जा रे चंदा हे दिल एक मंदिर मधलं गाणं, आज कल में ढल गया बेटी बेटी चित्रपटातलं हे गीत, तडप ये दिन रात की हे आम्रपाली चित्रपटामधलं गीत, ही सगळी गाणी आपल्या मनाला हुरहुर लावतात. ऐकूया आम्रपाली या चित्रपटामधलं हे सुंदर गीत तडप ये दिन रात की लता दीदींच्या आवाजामध्ये.

मंडळी, शंकर जयकिशन यांनी विविध गायकांबरोबर संगीतबद्ध केलेली दीदींची गीतं तर वेड लावणारी आहेत. प्रेमिकांच्या मनातले सगळे नाजूक भाव या गीतांमधून प्रकट झाले आहेत. द्वंद्व गीतांसाठी शंकर जयकिशन यांच्या जोडीनं लता दीदींबरोबर प्रामुख्यानं मुकेश आणि मोहम्मद रफी या गायकांचा आवाज वापरला. तर मन्नाडे, किशोर कुमार, तलत मेहमूद, हेमंत कुमार यासारखे गायक सुद्धा अनेक गाण्यांमध्ये दीदींसोबत आहेत. ससुराल चित्रपटामधलं एक सवाल मैं करू एक सवाल तुम करो, असली नकली या चित्रपटातलं तुझे जीवन की डोर से बांध लिया है, जंगली या चित्रपटामधलं दिन सारा गुजारा तेरे अंगना, मुझे कितना प्यार है तुमसे, दिल तेरा दीवाना या चित्रपटामधलं हे गीत, दिल की नजर से हे आनाडी चित्रपटातलं गीत, तुम रूठी रहो हे आस का पंछी या चित्रपटातलं गीत, ओ मेरे सनम हर दिल जो प्यार करेगा ही संगम चित्रपटातली गाणी, यासारखी अनेक अवीट गोडीची द्वंद्व गीतं आजही टवटवीत वाटतात. याच गाण्यांमधलं एक अवीट गोडीचं गाणं आपण ऐकूया, आजही ते अत्यंत ताजं वाटतं. हे गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये आहे. शैलेंद्र यांचं हे गीत ससुराल या चित्रपटामधलं आहे. एक सवाल मैं करू एक सवाल तुम करो, ऐकूया हे गीत.

मंडळी, लता दीदी आणि मन्नाडे यांनी गायलेल्या द्वंद्वगीतांचा विचार मनामध्ये आला की चोरी चोरीतील गाणी आपल्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. याच चित्रपटातील गाण्यांनी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. त्याचबरोबर बसंत बहार, रात और दिन, उजाला, श्री 420 या चित्रपटातील लता दीदी आणि मन्नाडेंच्या गाण्यांनी तर धमाल उडवून दिली होती. तलत मेहमूद आणि हेमंत कुमार या दोन अत्यंत गुणी गायकांच्या आवाजाचा शंकर जयकिशन यांच्या जोडीनं तसा फार कमी वापर केला, पण त्यातही जी काही गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली ती सदाबहार आहेत. तलत महमूद यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलेलं शिकस्त चित्रपटातील जब जब फूल खिले हे गाणं म्हणजे एक तरल भावगीतच झालं आहे. तर तू रूप की राणी मैं चोरों का राजा, हे रूप की राणी चोरों का राजा या चित्रपटामधलं गीत अवखळ आणि उडत्या चालीमध्ये बांधलेलं तेवढंच सुंदर असं गाणं आहे. मंडळी, लता मंगेशकर आणि हेमंत कुमार या जोडीची फक्त दोनच गाणी या संगीतकारांच्या जोडीनं स्वरबद्ध केली, पण ही दोन्हीही गाणी आजही रसिकांची तेवढीच आवडती आहेत. त्यातलं पहिलं गाणं आहे याद किया दिलने कहा हो तुम, पतिता चित्रपट, आणि आ नील गगन तले प्यार हम करे हे बादशाह चित्रपट. ही दोन्ही गाणी आवीट गोडीची आणि अजरामर अशी आहेत. ऐकूया यातलंच एक गीत लता दीदी आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं पतिता चित्रपटामधलं याद किया दिलने कहा हो तुम.

मंडळी, शास्त्रीय संगीतातील राग भैरवी हा शंकर जयकिशन या जोडीचा आवडता राग होता. या रागातील आणि आणखी इतर रागातील अनेक अजरामर गीतं दीदींच्या आवाजात या जोडीनं रसिकांना बहाल केली. मी नमुन्यादाखल फक्त काही गीतांचा उल्लेख करणार आहे. चोरी चोरीमधलं रसिक बलमा हे राग बागेश्रीवर आधारित गीत, बनवारी रे हे राग पिलू यावर आधारित गीत, एक फूल चार काटे चित्रपटामधलं, जाओ रे जोगी तुम जाओ हे राग कामोद केदारवर आधारित आम्रपाली चित्रपटामधलं गीत, इचक दाना बिचक दाना हे राग यमनी बिलावल श्री 420 या चित्रपटामधलं गीत, ओ मेरे सनम हे संगम चित्रपटामधलं राग शिवरंजनीवर आधारित गीत, आरजू चित्रपटामधलं आजी हमसे रूठ कर कहाँ जाइएगा हे मांड रागातील गीत, तर गर तुम भुला न दोगे हे यकीन चित्रपटामधलं यमन रागावर आधारित गीत, एहसान तेरा होगा मुझ पर हे प्रोफेसर चित्रपटामधलं शिवरंजनी रागावर आधारित गीत. अशा अनेक विविध रागांमधील गाणी लता दीदींकडून शंकर जयकिशन यांच्या जोडीनं गाऊन घेतली. आणि विशेष म्हणजे ही सगळी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी कमालीची लोकप्रिय झाली. काही काळ मात्र लता दीदी आणि शंकर जयकिशन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, पण तो संपल्यानंतर संन्यासी चित्रपटामध्ये त्यांनी पुन्हा दीदींचा आवाज वापरून राग भैरवीतील गाणी निर्माण केली. दीदी आणि शंकर जयकिशन म्हणजे कलाकार आणि प्रतिभावंतांची अनोखी त्रयी. त्यांची गाणी अजरामर आहेत. त्यांच्या कलेपुढे, त्यांच्या प्रतिभेपुढे, त्यांच्या साधनेपुढे आपण नतमस्तक होतो. त्यांची गाणी ऐकणं यासारखा दुसरा आनंद नाही. आज कार्यक्रमाचा समारोप आपण अशाच एका सुंदर गीतानं करूया. आम्रपाली या चित्रपटामधलं जाओ रे जोगी तुम जाओ हे गीत आपण ऐकूया लता दीदींच्या आवाजातलं. आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
2: ऐकूया बलवान या चित्रपटामधलं गीत. गोहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे महेश किशोर यांचं. ऐकूया आशा भोसले आणि अरुण बक्षी यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात गाव हमारा शहर तुम्हारा या चित्रपटामधलं गीत.
2: किसे कहूं, किसे कहूं, छी छी, ना ना ना, शर्म की बात है,

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया जीने की आरजू या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतकार बप्पी लहरी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

निकाह या चित्रपटामधलं हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत जहरीला इन्सान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
3: अरे सुनो कहानी जब मैं

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे संगीतकार शंकर जयकिशन.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना ऐकूया आम्रपाले या चित्रपटामधली. स्वर लता मंगेशकर, संगीतकार शंकर जयकिशन.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत जल महल या चित्रपटामधलं. मजरुआ सुलतानपुरी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले आणि तलत अझीज यांनी गायलेलं लोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूया. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं आनंदाचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं द ट्रेन या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

तर तेव्हा आता ऐकूया हसरत जयपुरी यांचं गीत ऐलान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत आपण ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: हिंदी संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भोसले यांनी गायलेलं जीवा या चित्रपटामधलं गुजार यांचं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी

0: माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: मुझे भी कुछ कहना है.
3: मुझे कुछ

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत.

तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. बोला बाजू.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज

सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-2626 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: विचार।
1: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: लंबो मैं जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला छू.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300020888 या

लोकसाहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा, प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: ही भक्ती रचना आता आपण ऐकलीत संत जनाबाई या चित्रपटामधली.
1: धंदा वाढवायचाय पण मोठी रक्कम कुठून आणू? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या. हप्ता कसा भरायचा? अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळ

तुमच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.